भावार्थ दासबोध भाग तिसावा दशक तिसरे समास दुसरा स्वगुण परीक्षा। समर्थ रामदास स्वामी जन्माचे दुःख सांगत आहेत। या सगळ्यातून माणूस बाहेर पडला, त्याला मारून मुटकून शहाणं केलं, बऱ्यापैकी आपलं नाव राखण्यासारखा मोठा झाला, मायबापाने मग त्याचा विवाह ठरविला, आपलं वैभव दाखवून नवरी पाहिली, वरेडे आले, वैभव पाहिले, ते पाहून त्याला सुख वाटायला लागले। मग त्याचं मन सासूरवाडीकडे रंगू लागलं। आपल्या घरी आईवडिलांसमोर कसंही असलं तरी चालेल, सासूरवाडीला मात्र नेटके जावे। जाताना आपल्याकडे पैसे नसतील तर चढत्या व्याजाने कर्ज काढून घ्यावे। सासरवाडीच्या प्रेमामुळे मायबापाकडे त्याचे लक्ष राहत नाही आणि त्यांची सेवा करावी असं त्याला वाटत नाही। नवरी घरामध्ये आल्यावर सासूरवाडीला देखील त्याचा हव्यास वाटायला लागतो आणि मग याला देखील आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही असा गर्व वाटायला लागतो। नवरी पुढे आई, भाऊ, वडील अप्रिय वाटू लागतात। अशा रीतीने स्त्रीमुळे माणूस संसारामध्ये भुलला, प्रेमामुळे मर्यादा ओलांडतो, प्रीती आणि कामासाठी आतुर होतो, पत्नीसाठी त्याचा जीव उतावळा होतो। अशा तऱ्हेने प्रेमपात्र त्याचे सगळे चैतन्य हिरावून नेते। पत्नीचे कोवळे मंजूळ शब्द ऐकून, तिचे मुखकमल पाहून तो मर्यादा लाल लज्जा विसरतो, तिचा कळवळा येतो, त्याला स्वतःला सावरता येत नाही। तिच्या प्रेमामुळे तो वेडा होतो। अन्य व्यवसायात देखील त्याचं मन लागत नाही। बाहेर व्यवसाय करीत असेल तरी घरी मन लागतं। क्षणोक्षणी बायकोची आठवण होते। तुझ्या माझ्यातील प्रेम त्यामुळे सर्व चित्त ती हिरावून घेते। ज्याप्रमाणे ठक आणि पेंढारी ओळख दाखवून रुमालाने फास घालून प्राण घेतात, तसा प्रकार बायकोच्या प्रेमामुळे होतो। बायकोची इतकी प्रीती वाटते की तिला कोणी रागे भरले तरी त्याला खूप काळजी वाटते। बायकोचा कैवार घेऊन आईवडिलांशी भांडण करतो, त्यांचा तिरस्कार करून वेगळा निघतो, स्त्रीसाठी लाज सोडतो, घरच्यांना सोडतो, स्त्रीसाठी सर्व जीवलगांना सोडून देतो, स्त्रीसाठी देह विकतो, स्त्रीचा सेवक होतो, तिच्यासाठी सगळा विवेक सारासार विचार सोडून देतो, तिच्यापुढे लोटांगण घालतो, तिच्यापुढे अति नम्रता धरतो, तिच्यासाठी पराधीन होतो, तिचा लोभ धरतो, तिच्यासाठी धर्म सोडतो, तिच्यासाठी तीर्थयात्रा स्वधर्म सगळं सोडून देतो, तिच्यासाठी शुभ अशुभ विचार करीत नाही, सर्वस्व तिला अर्पण करतो, स्त्रीसाठी परमार्थ बुडवतो, स्त्रीमुळे प्राणी स्वहितास मुकतो, ईश्वरास मुकतो, कामबुद्धीने पछाडला जातो, तिच्यासाठी तो भक्ती सोडतो, तिच्यासाठी विरक्ती सोडतो, तिच्यापुढे संयुज्य मुक्ती देखील त्याला तुच्छ वाटते। त्या स्त्रीच्या गुणांपुढे त्याला ब्रह्मांड ठेंगणे वाटते, त्याला जीवलग लोक देखील दुष्ट वाटायला लागतात, अशी प्रीती त्याला जडते आणि तो आयुष्य त्याच्यामध्ये उधळतो। एखाद्या वेळेस अकस्मात पत्नी मरण पावली तर त्याला शोक होतो। तो म्हणतो, माझा घात झाला, माझा संसार बुडाला, मी तिच्यासाठी सगळं त्याग केला, जीवलगांना सोडलो, आता काय करू, असं म्हणून तो दुःखी होतो। लोकांसमोर त्या स्त्रीचे प्रेत घेऊन तो ऊर बुडवतो, पोट बुडवतो, लोकांसमोर लाज सोडतो आणि तिचे गुणगान गातो। अशा प्रकारे तो शोक करायला लागतो, माझं घर बुडालं, आता संसार नको, संसार करीत नाही, असं म्हणून दुःखाने तो आक्रंदन करायला लागतो, ओरडायला लागतो, तो भ्रमिष्ठ होतो, त्याला सर्वांचा उबग येतो। त्या दुःखामुळे त्या तो जोगी किंवा महात्मा भविष्य त्याला वाटतं, पण ते तात्पुरतं असतं। नंतर ते सगळं विसरून तो पुन्हा एकदा लग्न करतो, पुन्हा संसारात मग्न होतो, पुन्हा तेच चक्र, चांगलाच आनंदी आनंद होतो। मग पुढे काय होतं त्याचं वर्णन पुढील समासामध्ये करतो, श्रोत्यांनी सावधान होऊन ऐकावं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षानां समास द्वितीय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तिथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्व पुण्याईमुळं आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढं त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्यामुळं तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं. तसं आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळं पुढं गढूळ बनत जातं. परंतु ज्याप्रमाणं पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सगळा गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणं कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कुणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं साधन नाही. आपलेपणाचं प्रेम किती असतं बघा. एक मुलगा आईच्या जवळ राहत होता, पुढं त्याचं लग्न झालं, त्यानं बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झालं, पुढं ती बायको जरा कृश झाली, ते खूपच बारीक झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जात असला पाहिजे. म्हणून तो मुलगा वेगळं राहू लागला. आपलं म्हटल्यानं केवढं प्रेम उत्पन्न होतं बघा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगानं त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनंच येऊ शकेल. नुसतं पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील पण आचरणात आणून सांगणारे विरळच आहेत. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच वाटतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जाता सगळं काही झालेलं असतो. मुलं बाळं असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो, परंतु मरणसमयी तो काय म्हणतो, नातवाची मुंजे पाहिली असती तर बरं झालं असतं. तर माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते याच्यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं आणि याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे, नामाचं प्रेम हेच ते गुह्य आहे. आपण मागितलेलं भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावं लागेल आणि इतकं करून आपलं अपुरंच राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम।
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 40व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न आणि द्रष्टे उद्योगपती असलेले JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहूया. मंडळी, एक चीनी म्हण आहे, तुम्हाला एका वर्षाची विकास योजना राबवायची असेल तर मका पेरा, 25 वर्षांपुढची योजना राबवायची असेल तर झाडांच्या बिया पेरा. 100 वर्षांसाठीचा विचार करून एखादी योजना राबवायची असेल तर माणसं पेरा. मंडळी, JRDनी नेमकं हेच केलं. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गुणी माणसांची अचूक पारख होती. या रत्नपारख्यानं निरनिराळ्या ठिकाणांहून अशी नानाविध रत्न गोळा करून टाटांच्या उद्योग समूहाला प्रगतीपथावर नेलं. JRDनी निवडलेल्या आणि टाटा सन्समध्ये सामावून घेतलेल्या अशा व्यक्तींनी अक्षरशः डोंगरा एवढं काम केलं. नुसतं कामच केलं असं नाही, तर JRDनी त्यांना टाटांसोबत वाढण्याची सुद्धा संधी दिली. त्यामुळे या व्यक्तींनी टाटांचं नाव मोठं तर केलंच, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांना मोठं आदराचं स्थान मिळालं. एखादी कर्तृत्ववान आणि गुणी व्यक्ती JRDंच्या नजरेत भरली की त्या व्यक्तीला ते आपल्याकडे येण्याचं आमंत्रण द्यायचे. त्यासाठी त्याच्या सगळ्या मागण्यासुद्धा ते मान्य करायचे. कंपनीत त्यांच्यासाठी सुयोग्य पद नसलं तर ते देखील कालांतरानं निर्माण करायचे. पण अशा गुणी आणि बुद्धिमान माणसांचा गोतावळा आपल्या भोवती ते गोळा करायचे. या गुणी आणि बुद्धिमान लोकांना घेतल्यानंतर JRD त्यांच्याशी मनमोकळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे. त्यांना पगारवाढ, बढती तसेच हव्या असणाऱ्या ज्यादा सुविधा देखील पुरवल्या जायच्या. मग साहजिकच ही माणसं मनापासून काम करायची. बऱ्याच वेळा एकापेक्षा अनेक बुद्धिमान माणसांना सांभाळणं खूप कठीण असतं, पण JRDंजवळ ही कला होती. केवळ व्यवसाय करून नफा कमावणं एवढं मर्यादित उद्दिष्ट टाटांचं कधीच नव्हतं. त्यांच्या उद्योग व्यवसायाला देशभक्तीचाही एक अनोखा पदर होता. JRDंच्या सहवासात आलेली माणसंसुद्धा या देशभक्तीच्या भावनेनं भारली जायची. त्यामुळेच त्यांच्यापैकी बहुतेक मंडळींनी आपली सेवा देताना नेशन बिल्डरची म्हणजे राष्ट्र उभारणी करणाऱ्यांची भूमिकासुद्धा बजावली. अशाच काही व्यक्तींचं योगदान आपण आज पाहूया. मंडळी, JRDनी आपल्याकडे घेतलेल्या अशा व्यक्तींमध्ये JD चोक्सी हे एक निष्णात वकील होते. पुढे ते टाटा इलेक्ट्रिकल्सचे चेअरमन बनले. ते JRDंचे वैयक्तिक आणि कायदेशीर सल्लागारसुद्धा होते. हे चोक्सी प्रचंड बुद्धिमान होते. त्यांना JRDंनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याची मोकळीक दिली. चोक्सींनी मग कायदा, इलेक्ट्रिकल्स आणि टाटांच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचं योगदान दिलं. मात्र हे सगळं करत असताना चोक्सी यांनी सचोटी, नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची कास कधीही सोडली नाही. टाटा अँड सन्समध्ये अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर चोक्सी वयानुसार निवृत्त झाले. आता वृद्धापकाळामुळे त्यांना त्यांची स्मृती साथ देत नव्हती. चोक्सी आता जवळच्या माणसांनाही ओळखेनासे झाले. त्यामुळे अनेक मित्रांनी आणि नातेवाईकांनी चोक्सी यांच्याशी असलेले संबंध तोडले. पण अशा काळातही त्यांचा एकच मित्र त्यांची चौकशी करत होता आणि तो म्हणजे जे आर डी टाटा. मंडळी, जे आर डींनी टाटा समूहात सामावून घेतलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर जॉन मथाई होते. ते अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक होते. जे आर डींनी टाटा समूहातील अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी डॉक्टर जॉन मथाईंवर सोपवली आणि त्यांनी ती अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. बॉम्बे प्लॅन ही टाटांची देशासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना आखण्यात डॉक्टर मथाईंचा मोलाचा वाटा होता. ही योजना काय होती हे थोडक्यात सांगतो तर, दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि दूरदृष्टी असलेल्या जी आर डींनी स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक आणि आर्थिक प्रगती या भारताच्या गरजा असतील हे ओळखलं. स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आणि गरजा काय असतील याचाही विचार त्यांनी केला. त्यावर भविष्यात काही योजना आखण्यासाठी त्यावेळच्या आघाडीच्या उद्योगपतींना त्यांनी एकत्र आणलं. त्या उद्योगपतींमध्ये घनश्यामदास बिर्ला, अहमदाबाद कापड गिरणीचे मालक कस्तुरभाई लालभाई, सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि सर श्रीराम यांचा समावेश होता. याशिवाय टाटा उद्योगांशी संबंधित असणारे अर्देशीर दलाल डॉक्टर जॉन मथाई आणि ए डी श्रॉफ हेही या समितीमध्ये होते. अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या या आठही लोकांचं उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणं. या योजनेला मुंबई योजना, बॉम्बे प्लॅन किंवा टाटा बिर्ला प्लॅन या नावांनी सुद्धा ओळखलं जातं. या योजनेचं वैशिष्ट्य असं की भांडवलशहा समजल्या जाणाऱ्या देशातील आघाडीच्या उद्योजकांनी एकत्र येऊन आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून आखलेली ही योजना होती. अशा प्रकारची योजना अन्यत्र कोणत्याही देशात कधीही झाली नाही. डॉक्टर जॉन मथाई हे भारत सरकारमध्ये रेल्वे मंत्री आणि नंतर अर्थमंत्री सुद्धा होते, पण नंतर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा टाटा समूहात सामील होण्यात आनंद मानला. डॉक्टर जॉन मथाई यांनी आपल्या कार्यकाळात आणखी दोन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती केली, त्यात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज आणि टाटा ॲग्रिकल्चरल अँड रुरल ट्रेनिंग सेंटर फॉर द ब्लाइंड या संस्थांचा समावेश होता. ते टाटा समूहाच्या टिस्को, टेल्को, इंडियन हॉटेल्स, ACC, टाटा अँड सन्समधील कंपन्यांमध्ये कधी चेअरमन तर कधी संचालक म्हणून राहिले. सर दोराब ट्रस्टचे ते चेअरमन होते. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्षसुद्धा होते. 1959 भारत सरकारतर्फे त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशी एक एक माणसं, हिऱ्यासारखी असणारी माणसं जे आर डीने निवडली होती. आपल्या टाटा अँड सन्समधील कार्यकाळाबद्दल बोलताना डॉक्टर जॉन मथाई म्हणतात, टाटामधील माझा हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता. टाटांचा कारभार अतिशय उच्च दर्जाचा होता. या कालावधीत मला कोणतीच गोष्ट अशी करावी लागली नाही की ज्यामुळे मला किंवा टाटांना खाली पाहण्याची वेळ येईल. मंडळी, त्यांचं हे विधान पुरेसं बोलकं आहे. आपण अत्यंत प्रेरणादायी अशा या चरित्राचा भाग आणखी पुढच्या भागांमध्ये पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरती तुमची रजा घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या आपल्या एपिसोडमध्ये मी आज एक भावस्पर्शी किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, हिंदी सिनेमा म्हणजे खरं तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांचा प्रदेश असं म्हणता येईल. कारण इथं उतरतीला लागलेल्या सूर्याकडे कोणी पाहत नाही, त्यामुळंच आज देखील बरेच जुने कलाकार अक्षरशः एकेकटे घरामध्ये राहिलेले असतात. कुणी रसिक त्यांना भेटायला येत नाहीत, कुठल्या कार्यक्रमात त्यांना बोलावलं जात नाही. अक्षरशः म्हणजे लाईमलाईटमध्ये झळकलेला जो कलावंत असतो त्याच्यासाठी हा जो काळ असतो तो खूप वाईट असतो त्याच्यासाठी. असाच काहीसा प्रसंग संगीतकार नौशाद यांच्यावर देखील 90s दशकामध्ये आला होता. तो एक छोटासा किस्सा मी तुमच्यासोबत आज शेअर करतो. मित्रांनो, संगीतकार नौशाद यांनी हिंदी सिनेमामध्ये 65 वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला. त्यांचा पहिला चित्रपट प्रेमनगर 1940 साली आला होता, तर त्यांचा अखेरचा चित्रपट ताजमहल हा 2005 साली आला होता. या 65 वर्षाच्या काळात त्यांनी अवघ्या 64 चित्रपटांना संगीत दिले. यातील जवळपास 50 हून अधिक सिनेमे सुपर डुपर हिट ठरले. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला तसेच लोकसंगीताला प्रामुख्याने आपल्या चित्रपट संगीतात आणून नौशाद यांनी हिंदी चित्रपट संगीताचे दालन आणखी समृद्ध केले. 1982 साली त्यांनी संगीत दिलेला धर्मकाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर 1985 साली त्यांचा लव अँड गॉड हा चित्रपट रिलीज झाला. वस्तुतः हा एक रखडलेला सिनेमा होता. त्याचे संगीत 20 वर्षापूर्वीच बनले होते. यानंतर मात्र नौशाद यांना चित्रपट मिळेन असे झाले. एकतर हिंदी चित्रपट संगीताचा ट्रेंड बदलला होता, नौशाद यांच्या संगीतात गुणवत्ता होती, पण त्या गुणवत्तेला ची पारख करणारे प्रेक्षक वर्ग आता राहिले नव्हते. साधारणतः 1990s सुमारास नौशाद यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या करिअरसाठी काहीतरी करावं असं ठरवलं. पैकी एक मुलगा राजू नौशाद हा त्यांचा सहाय्यक होता, तर दुसरा मुलगा रहमान नौशाद हा चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी उत्सुक होता. त्याच्यासाठी चांगला चित्रपट मिळावा यासाठी नौशाद स्वतः प्रयत्नशील होते. आपल्या दोन्ही मुलांचे करिअर मार्गी लागावे यासाठी ते प्रयत्नशील होते. म्हणजे एक वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते करत होते. आणि गंमत म्हणजे खूप लोकप्रिय आणि यशस्वी झालेल्या पालकांच्या मुलांना एक वेगळा संघर्ष करावा लागत असतो, कारण लोक कायम त्यांची तुलना त्यांच्या पालकांशी करत असतात. तर नौशाद आपल्या मुलाला सिनेमा मिळावा म्हणून प्रयत्न करत होते. नौशाद यांचे एक चाहते होते प्रेम लालवानी. त्यांनी एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. तसे त्यांनी नौशाद यांच्या कानावर घातले. त्यांनी लगेच त्यांना आपली स्वतःची एक कथा देखील ऐकवली. या कथेत संगीत आणि नृत्याला मोठी जागा होती. नौशाद यांच्या याच कथेवर चित्रपट बनवण्याचे प्रेम ललवानी यांनी ठरवले. या चित्रपटाला संगीत नौशाद यांचेच असणार होते, तर सिनेमाचे दिग्दर्शन नौशाद यांचे सुपुत्र रहमान नौशाद करणार होते. चित्रपटाचं नाव ठरलं तेरी पायल मेरे गीत. चित्रपटांच्या कलाकारांचा शोध सुरू झाला. चित्रपटाची नायिका ही नृत्य निपुण असणे गरजेचे होते, त्यामुळे मीनाक्षी शेषाद्रीची निवड झाली. आता तिच्यासोबत नायक कुणाला घ्यायचे याचा शोध सुरू झाला. मीनाक्षी आणि जॅकी श्रॉफ ही त्या काळात लोकप्रिय जोडी असल्यामुळे जॅकी श्रॉफला विचारले, पण बिझी शेड्यूलमुळे त्यांनी नकार दिला. आपल्या सिनेमात आमिर खान यांनी भूमिका करावी म्हणून नौशाद यांनी स्वतः त्याचे वडील ताहिर हुसेन यांना फोन केला, पण त्यांनी देखील त्यांच्या विनंतीला नौशाद यांच्या विनंतीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही. सनी देओलला विचारले, पण तिकडून नकार घंटा ऐकवली. आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात अशा अनंत अडचणी येत होत्या. चित्रपटाला नायकच मिळत नव्हता.
नौशादे अली यांनी दिलीप कुमार यांना विनंती करून अनिल कपूर यांना आपल्या चित्रपटात काम करण्यास सांगावे अशी विनंती केली. दिलीप कुमार यांनी नौशाद्यांना सांगितले, मी अनिल कपूरला नाही पण त्याच्या वडिलांना सुरेंद्र कपूरला याबाबत बोलतो. परंतु दिलीप कुमार त्यांच्या सौदागर या चित्रपटाच्या आउटडोर शूटिंगला गेल्यामुळे संपर्कच झाला नाही आणि अनिल कपूर देखील या चित्रपटात काही आला नाही. सगळीकडून नकारघंटा येत होती. नौशाद आणि त्यांचे पुत्र रहमान नौशाद खूप नाराज झाले होते. शेवटी नौशाद यांनी अभिनेता गोविंदाच्या आईला म्हणजे गायिका निर्मला देवी यांना फोन लावला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. निर्मला देवी एकेकाळच्या प्रख्यात गायिका, त्या नौशाद यांचा फोन आल्यानंतर म्हणाल्या, नौशाद साहब आपने मुझे फोन करके याद किया यही मेरे लिए बहुत कुछ है. मैं कल ही मेरे बेटे को लेकर आपके ऑफिस में आ जाती हूँ. या काळात खरं तर निर्मला देवी यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होत होता. तशा अवस्थेत त्या दुसऱ्या दिवशी गोविंदाला घेऊन नौशाद यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. तिथे जाऊन त्यांनी गोविंदाला सांगितले, ये रहमान नौशाद तुम्हारे बड़े भाई जैसा है और तुम्हें इनकी फिल्म में काम करना है. गोविंदा आपल्या आईच्या शब्दाबाहेर नव्हतेच. त्यांनी तिथल्या तिथे होकार दिला. त्यांनी स्टोरी ऐकली नाही किंवा कोण अभिनेत्री आपल्यासोबत काम करणार आहे हे देखील विचारलं नाही. मी सिनेमात काम करणार एवढेच सांगितले. नौशाद यांनी मानधनाविषयी विचारले. त्यावेळी गोविंदा म्हणाले, बडे भाई से छोटा भाई कैसे पैसे लेगा. हे ऐकून नौशाद यांच्या डोळ्यात पाणी आले. निर्मला देवी यांच्या डोळ्याला धारा लागल्या. संपूर्ण हिंदी सिनेमाच्या दुनियेत आपल्या संगीताने जादू निर्माण करणाऱ्या नौशाद यांना मागच्या काही दिवसांमध्ये अतिशय कटु अनुभव येत होते. या काळात त्यांना गोविंदाकडून हा मोठा अनपेक्षित आणि सुखद अनुभव मिळाला होता. पुढे हा चित्रपट तयार झाला. यातील गाणी खूप चांगली बनली होती. लता मंगेशकर खूप वर्षांनी नौशाद यांच्याकडे गायल्या होत्या. पण हा सिनेमा चुकीच्या काळात आल्यामुळे फार काही चालला नाही. तेरी पायल मेरे गीत हा तो सिनेमा होता. आधी म्हटल्याप्रमाणे नौशाद यांच्या गाण्याची पारख करणारा प्रेक्षक वर्गच उरला नव्हता, त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला. सिनेमा फ्लॉप झाला पण हा किस्सा खूप महत्त्वाचा आहे. एकतर गोविंदासारखा सुपरस्टार कुठलीही अट न घालता केवळ आईच्या शब्दासाठी नौशाद यांच्या मुलाच्या पहिल्या दिग्दर्शनात काम करायला तयार झाला ही खूप मोठी बाब होती. मित्रांनो, हा एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, काही गाणी ही रेडिओवरून ऐकायला छान वाटतात, काही गाणी आपल्या आयुष्याशी जोडली जातात, तर काही गाण्यांच्या ओळी आपल्या मनात कायम गिरक्या घेत राहतात. आज मी अशाच एका गाण्याचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न एवढ्यासाठी म्हटलं की ते गाणं लिहिलं आहे माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांनी, आणि गाण्याचे शब्द आहेत ती गेली

झिमझिम पडणाऱ्या पावसाचे देखील तमा न बाळगता सारे मर्मबंध मायेचे सर्व पाश एका क्षणात बाजूला सारून मोठ्या निग्रहाने ती या तरुणापासून दूर झाली आहे. रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे आकाशात ढगांची गर्दी झाली होती हे खरं असलं तरी ढगांच्या आड अडकून पडलेल्या किरणांना पृथ्वीवर पाठवण्यासाठी सूर्य जसा धडपडत होता तशीच दोलायमान अवस्था गाण्यातल्या या युवकाची देखील झाली आहे. त्याच्यापासून दूर गेलेल्या या व्यक्तीने क्षणार्धात मायेचे पाश मायेचं नातं तोडून ती व्यक्ती त्याच्यापासून दूर निघून गेली होती पण त्याला मात्र मायेच्या या बंधनातून मुक्त होता येत नव्हतं. किंबहुना मायेचे हे पाश सोडवण्याचा तो जेवढ्या निकराने प्रयत्न करत होता तेवढा तो जास्त जास्त त्या मायापाशात गुरफटत चालला होता. ध्रुवपदातील दुसऱ्या ओळीचा प्रतीकात्मक वापर करून कवी ग्रेस यांनी त्या युवकाची मनस्थिती आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे. ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ रडलो होतो, ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ रडलो होतो, त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणूनी या कडव्याच्या पहिल्या ओळीतच कवी एवढा अस्वस्थ का झाला आहे याचं उत्तर मिळतं. आणि तो तरुण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कवी ग्रेस यांनी स्वतःचंच दुःख इथे मांडल्याचं आपल्या लक्षात येतं. ज्या मातेनं आपल्या मनावर संस्कार केले, लहानपणी आपले लाड पुरवले, आपल्याला दुखलं खुपलं तर तिच्याही डोळ्यात टचकन पाणी येत असे. आपण आजारी पडल्यावर दिवस रात्र जी आपल्या उशाशी बसून राहायची ती प्रेमळ आई इथून पुढे आपल्या आयुष्यात नसणार ही कल्पनाच सहन होणारी नसल्यामुळे हा धक्का पचवणं कवीला अत्यंत कठीण जातं आहे. हे दुःख सहन करणं हे कल्पनेच्या पलीकडलं होतं. मनाला झालेली ही जखम कधीही भरून न येणारी अशी होती. कोणाला हे दुःख सांगावं म्हटलं तरी समोरच्या व्यक्तीनं वेडीवाकडी प्रतिक्रिया दिली तर मग विरहाचं हे दुःख आणखीनच वाढणार होतं. डोळ्यातलं पाणी तर खळत नव्हतं. आईच्या विरहाच्या या दुःखी अवस्थेत आपण किती रडलो आणि ती व्याकुळता किती तीव्र होती हे कवी ग्रेस यांनी घनव्याकुळ या शब्दातून दाखवून दिलं आहे. ते म्हणतात, शेवटी काही झालं तरी परदुःख शीतलम अशी म्हण आहे ना, त्यामुळे काही जणांनी सांत्वनपर काही बोलून सावध अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण त्या मनापासून नव्हत्या. असंच काहीसं वाराही तेव्हा सावध पाचोळा उडवित होता या ओळीमधून कवी ग्रेस यांना सुचवायचं असावं असं वाटतं. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. आई निघून गेल्यावर मी अंगणात एकटाच उभा होतो. डोळ्यातलं पाणी जेवढं वाहून जाईल तेवढं आईच्या विरहाचं दुःख कमी होईल असं वाटून जग काय म्हणेल याची पर्वा न करता मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे मनसोक्त रडून घेत होतो. पण वेदना मात्र कमी न होता आणखीनच ठुसठुसत होती. अचानक मनाला जाणीव झाली की अरे, आई नाही तर आता मी कुणाच्या मांडीवर हक्काने डोकं ठेवून झोपू? आपुलकी, माया, प्रेम, ममता हे सारं ज्या हातांच्या स्पर्शातून इतके दिवस मिळत होतं त्या स्वर्गसुखाला आता मी पारखा झालो आहे. मला एकदम असं वाटत राहिलं जाता जाता.

आईने माझं बालपणही माझ्यापासून हिरावून नेलं आहे. म्हणजे जगाच्या दृष्टीने मी अगदी ज्येष्ठ नागरिक होतो, तरी पण आई होती तोपर्यंत मी स्वतःला लहानच समजून माझ्यातील लहान मुलाचे तिच्याकडून लाड करून घेत होतो. आज मात्र प्रकर्षानं माझं बालपण संपल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. मी एकटा एकाकी पडलो होतो, पण जग रहाटीमध्ये काहीही फरक पडला नव्हता. दुःखामध्ये असताना माणूस नेहमी कुणाचा ना कुणाचा आसरा शोधत असतो, मग ती निर्जीव वस्तू का असेना. माझं लक्ष खिडकीत ठेवलेल्या कंदिलाकडे गेलं. बदलत्या युगात आता त्याचा काहीच उपयोग नव्हता, त्यामुळे त्याच्या काचेवर चढलेल्या काजळीतून आणि धुरकटपणातून आज मात्र मला त्याच्या एकटेपणाची जाणीव झाली. आणि निर्जीव वस्तू का होईना पण आपल्या सोबतीला आहे असं वाटून मला थोडासा धीर आला, दिलासा मिळाला. बाहेर पावसाची रिमझिम चालूच होती. आईच्या अनुपस्थितीत मी आणि खिडकीवरचा कंदील असे दोन समदुःखी एकमेकांना पाहत होतो. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे आणि आईच्या अनुपस्थितीमुळे घरात मात्र फक्त विषण्णता आणि खिन्नता भरून राहिली होती. कविवर्य ग्रेस यांच्या या कवितेला तेवढंच उत्कट असं संगीत देऊन गायक आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या दर्दभऱ्या आवाजातून कवीचं दुःख आपल्यापर्यंत पोचवलं आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे एक खूप छान न्यूज आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन नुकतंच पार पडलं आहे आणि आपण लगेचच ते जाणून घेणार आहोत की कसं झालं संमेलन. आता हे संमेलन सिडनी आणि मेलबर्न यात आलटून पालटून होत असतं आणि यावर्षी आता ते सिडनीत झालेलं आहे. दर 6 वर्षांनी म्हणजे सिडनीला मिळणार आहे ते करायला. तर आता या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन समितीच्या अध्यक्ष निलिमा बेर्डे, ज्या तिथे अभिनेत्री म्हणून पण काम करत असतात अनेक नाटकात, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि जाणून घेऊया की हे संमेलन कसं झालं आणि त्यात कोणते कोणते कार्यक्रम होते आपण जाणून घेऊया निलिमा बेर्डे यांच्याकडून. प्रत्यक्ष ते आहेत आपल्या स्टुडिओत. नमस्कार निलिमा.
1: नमस्कार मेघनाताई. सगळ्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. खूप छान वाटतंय, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे.
0: अरे हो, तुमचीच मुलाखत राहून गेली होती. तुम्ही आजपर्यंत अनेकांना आमच्याशी जोडून दिलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्दर्शक म्हणा, कलाकार म्हणा, सह्याद्री सिडनीच्या सभासदांना अनेक लोकांना जोडून दिलेलं आहे आणि कोऑर्डिनेशन म्हणून तुम्ही खूप छानच करता म्हणा. परंतु आता हे संमेलन आम्हाला प्रत्यक्ष जरी बघायला नाही मिळालं तरी तुमच्याकडून आम्ही ऐकणार आहोत. तर मला सांगा, ह्याची तयारी तुम्ही कशी केली होती सुरुवातीला?
1: नक्की, जसं तुम्ही म्हणालात आधी तसंच की हे संमेलन अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हे दर 3 वर्षांनी होतं सिडनी आणि मेलबर्नमध्ये. तर 6 वर्षांनी सिडनीला हा मान मिळतो आणि आता कोविडनंतर मेलबर्नला मागचं संमेलन झालं आणि त्याच्यानंतर सिडनीला हे पहिलं संमेलन होत आहे. त्याच्यामुळे बरीच नवीन चॅलेंजेस होती आमच्यासमोर. याची तयारी साधारण गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून आम्ही सुरू केली आणि हळूहळू एक टप्पा पार करत आखडी, त्याच्यानंतर त्यासाठी लागणारी तयारी, लोकांना जोडून घेणं, वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना जोडून घेणं, भारतातून लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्कात राहून त्या गोष्टी प्लॅन करणं, स्थानिक कलाकारांना संपर्कात ठेवून त्यांच्याकडून चांगले कार्यक्रम आपल्याला करायला, म्हणजे त्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना पूर्ण सपोर्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. त्याच्यामुळे ही साधारण 14 महिन्यांची पूर्ण प्रोसेस होती आणि आमची मुख्य टीम जी आहे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन कमिटी, ती साधारण 9 लोकांची आहे आणि त्याच्याबरोबर मासीचे जे सब कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा होता. आणि मग त्याच्याबरोबरच आपल्या कम्युनिटीतले जे एक्सपिरियन्स लोक आहेत तर त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं. मागच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा, म्हणजे पूर्ण टीमनीच आम्हाला त्यांचा अनुभव कसा होता, ते काय शिकले आणि काय करावं, कुठल्या गोष्टींचा विचार करावा, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं.
0: खूप छान निलिमा, मला सांगा जरा प्रायमरी गोष्टी आम्हाला माहिती नाही येते, म्हणजे आता ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी आणि मेलबर्न आहे, आणखीन काही प्रांत आहेत का आणि तिथले पण लोक तुम्ही जोडून घेतले का?
1: हो, संपूर्ण ऑस्ट्रेलियातून मराठी लोकांनी एकत्र येण्यासाठीच हे प्रयोजन आहे. त्याच्यामुळे मेलबर्न, कॅनबेरा, पर्थ, डार्विन, ब्रिस्बन, ॲडलेड अशा सगळ्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. तिथली जी मुख्य मराठी मंडळं जी आहेत तर तो आमचा कॉन्टॅक्ट पॉइंट होता आणि त्यांचे एक एक प्रतिनिधी आमच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही तिथल्या इतर संस्था ज्या आहेत त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून एकत्र येऊन पुढे यावं, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश.
0: ओके, तर निलिमा तुम्ही या समितीच्या अध्यक्ष होतात तर तुमच्यावरती काय काय जबाबदाऱ्या होत्या?
1: तसं म्हणाल तर अध्यक्ष म्हटल्यामुळे सगळ्याच जबाबदाऱ्या खरं तर आपल्याला सगळ्या ठिकाणीच बघावं लागतं, पण मुख्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचा जो भाग होता त्याच्या प्रकर्षाने मी लक्ष घातलं होतं आणि बाकी इतर आमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप म्हणा, ओव्हरसीज आर्टिस्ट म्हणा किंवा इंटरस्टेट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही विभागून घेतलेल्या होत्या आणि मग त्यांना जिथे जिथे मदत लागेल किंवा माझी जिथे जिथे मदत होईल तिथे तिथे त्यांना मी सपोर्ट करत होते.
0: ओके, आणि आता
1: टीम बऱ्यापैकी
0: कार्यक्रमाची म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहे की 3 दिवस काय झाले, कार्यक्रम तुम्हीच ठरवलेले आहेत, तर त्यामुळे मला ऐकायला आवडेल की कोणत्या प्रकारचे काय अभिनव कार्यक्रम तिथे होते.
1: अगदी यावेळी कार्यक्रमाची आखणी करताना अशा दृष्टीने केली होती की काहीतरी नाविन्यपूर्ण आपण देऊ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम असतं लोकांना एकत्र आणण्यासाठी. तर जेवढे ग्रुप मोठा तेवढी त्यांची इन्व्हॉल्वमेंट म्हणा किंवा त्या निमित्ताने ही लोक एकत्र येतात 3-4 महिने प्रॅक्टिसच्या निमित्ताने. तर त्याच्यामुळे यावेळी खूप मोठे ग्रुप आमच्याकडे होते आणि तसंच प्लॅन केलं होतं की त्या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण एक थीम बेस्ड प्रोग्राम्स कसे तयार करू की जेणेकरून त्याच्यात एकाच टीममध्ये वेगवेगळ्या कला एकत्र येतील, वेगवेगळे कलाकार एकत्र येतील. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी महा ऑस्ट्रेलियाची लोकधारा म्हणजे महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियाची लोकधारा हा कार्यक्रम झाला. गाण्याचा एक नवीन इथले जे गायक आहेत त्यांचा एक गाण्याचा अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला स्वरसंगम म्हणून. त्याच्यानंतर वारसा म्हणून एक कार्यक्रम सादर केला गेला ज्याच्यात नाट्यसंगीत जी आपली जुनी नाट्यगीतं आहेत किंवा संगीत नाटकं आहेत त्यांचा इतिहास आपल्या नवीन पिढीला आपण कसं समजावून सांगतो, तर ते नाटक आणि गाणं हे एका स्टेजवरती दोन भागात विभागलं गेलं होतं. महाराष्ट्रेलियाच्या कार्यक्रमात संपूर्ण लोकधारा म्हणजे कोळीगीत असेल, बाल्या डान्स असेल किंवा आपण म्हणू लोकल सगळे भारूड असेल, या अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राची सफर त्यांनी घडवून आणली. एक मालिकावरचा कार्यक्रम होता, मालिकांची जी टायटल सॉंग्स आहेत तर त्याच्यावरती एक कार्यक्रम केला होता. लहान मुलांनी काही नाटुकली केली होती. गाण्याचे कार्यक्रम होते, हास्य कवी संमेलन होतं. ज्योती राहाळकरांचा एक अतिशय उत्तम कार्यक्रम ज्याच्यात त्यांच्या स्वतःच्या कविता आणि वाचन असा मिक्स लोकल स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आर्या आंबेकर आपल्याकडे आल्या होत्या, त्यांचा अतिशय सुमधूर कार्यक्रम, अतिशय अप्रतिम कार्यक्रम असा झाला. त्याच्यानंतर मित्रा देसाईंनी आपल्याला भारताचा इतिहासाबद्दल जी माहिती सांगितली ती अतिशय अप्रतिम होती. आमची खो खोची टीम भारतात गेली होती, त्यांची मुलाखत झाली. आमचे जे मुख्य प्रायोजक आहेत डॉक्टर श्री विश्वास चोरडिया जे सुवर्ण मसाले चे सर्वे सर्व आहेत त्यांची मुलाखत झाली. त्याच्यानंतर आमच्या इथे वाढलेला मोठा झालेला गौरव जोशी जो आज वेल नोन कॉमेंटेटर म्हणून सगळीकडे गौरवला जातो, तर त्याची मुलाखत झाली की जेणेकरून इथल्या मुलांना ज्यांना खेळात करिअर करायचं आहे त्याचं नुसतंच एक क्रिकेटर म्हणून किंवा एक प्लेअर म्हणून खेळण्यापेक्षा इतर कोणते पर्याय आपल्याला या क्षेत्रात अवेलेबल आहेत याच्यावरती त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. तसे अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम त्याच्यात होते. त्याच्यात आम्ही एक नवी वासुदेव ही कॉन्सेप्ट आम्ही हे केली होती की ब्रेकमध्ये वासुदेव यायचा, प्रश्न विचारायचा, मग गिफ्ट द्यायचा. सो या कार्यक्रमात मूळ हे होतं की आपल्या कल्चरच्या आपल्या संस्कृतीच्या मुळापर्यंत जावा. आम्ही पहिल्या दिवशी शोभायात्रा केली होती ज्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली की त्याच्यात मी सिडनीची आहे, मी मेलबर्नची आहे, मी मुंबईची आहे असं म्हणण्यापेक्षा आपलं मूळ गाव जे आहे तर त्या मूळ गावांचे प्रांतांचे गट केले होते आणि त्या प्रांतांच्या गटात तुम्ही सामील व्हायचं.
0: व्हेरी गुड.
1: मुंबईचे तरी माझं मूळ
0: कोकण आहे,
1: तर हे प्रत्येकाला आपल्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण आणि ते कळावं, मुलांना कळावं की अरे माझी आई कोकणातली आहे, बाबा माझे
0: नागपूरचे, कोणी काय आहे नाशिकचा,
1: ह्या गोष्टी.
0: वा वा वा. मग खूपच छान आयडिया, ही अजून झाली नव्हती ही कधीच आयडिया.
1: हो हो. त्याच्यामुळे लोकांनी खूप उत्साहाने त्याच्यात सहभागी झाले आणि अतिशय मजा आली लोकांना त्याच्यात सहभागी होताना.
0: आणि मग आता मला हे सांग की हे सगळं झालं पण बाहेर असे काही स्टॉल्स वगैरे असं पण होतं का सगळं लावलेलं?
1: हो स्टॉल्स, हो स्टॉल्स होते. सुहाना मसाले त्यांनी स्टॉल लावला होता. त्याच्यानंतर ज्योती रहाकर यांनी पुस्तकाचा स्टॉल लावला होता. मृदगंध म्हणून भारतातनं मातीच्या वस्तू त्या घेऊन आल्या होत्या. काही रिअल इस्टेटमध्ये आपले लोकल लोक जे आहेत त्यांनी स्टॉल लावले होते. एक पेंटिंग साड्या म्हणा किंवा पेंटिंगचा स्टॉल होता, तो पण अतिशय उत्तम चालला आणि त्याला लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. सो छान, अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांनी सगळ्यांनाच दिला आणि ते पण खूप खुश होते की छान दिवसही छान गेला, सगळ्यांच्या भेटी झाल्या. आणि आपण म्हणतो ते संमेलन हे केवळ एक माध्यम आहे लोकांना एकमेकाशी कनेक्ट करून देण्यासाठी.
0: मग
1: ते वेगवेगळ्या राज्यातले असतील. कधी कधी असं पण होतं की सिडनीतच राहून आपल्याला बऱ्याच लोकांबद्दल माहिती नसते.
0: हो ना,
1: त्याच्यामुळे सतत 3 दिवस जेव्हा तुम्ही लोकांना भेटता आणि त्यांच्याशी बोलता ती जी एक संधी आपण आपण घेतो आपल्या रोजच्या लोकांपेक्षा बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना भेटण्याची, तर ती अतिशय उत्तम. आणि याच प्रकारे आपण सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतो, हा त्याच्यामागचा उद्देश आहे.
0: हो, आता आम्हाला असं कळलं की वसंत मासिकाचे संपादक त्यांनी तुमच्या

0: ती ॲक्सेस करू शकतं आणि आपण वायडर कम्युनिटीपर्यंत पोचू शकतो. जगभरात कोणीही ती वाचू शकतं आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोचू शकतं. याच्यात आम्हाला वसंत प्रकाशांनी खूप छान साथ दिली. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय उत्तम प्रकाराने सहकार्य करून वेळेत हे सगळं काम अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण केलं आणि अर्थातच श्री दिलीप देशपांडे स्वतः इथे कार्यक्रमाला हजर होते आणि अतिशय उत्तम त्यांच्याकडूनही अतिशय उत्तम अभिप्राय या संमेलनाबद्दल मिळाला.
1: पण त्यांनी काढलेला अंक ई अंक होता की त्यांनी छापून आणले होते अंक?
0: नाही नाही, त्यांनी छापून आणला. त्यांचा अंक त्यांनी छापून आणला होता.
1: स्मरणिका ई
0: आमची जी स्मरणिका जी अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनासाठीची जी स्मरणिका आहे त्याचं नाव आहे समेट. त्याच्यामुळे ती आम्ही ई स्मरणिका
1: म्हणजे ती जगभरात जाऊ शकेल. बरोबर आहे.
0: त्याच्यानंतर आमचं जे इथलं संमेलन गीत आहे ते सुद्धा त्या दिवशी आम्ही लोकांना दाखवलं, ऐकलं. ते ऑलरेडी आमच्या वेबसाईटवरती आहे आणि फेसबुक पेजवरती पण आहे.
1: फेसबुकवर वाचलं मी, फेसबुकवर वाचलं. तुळशी वृंदावनात आमच्या अजूनही सह्याद्रीची माती, फार छान आहे.
0: अगदी बरोबर. ते पण उमेश थत्ते यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे आणि इथल्या लोकल कलाकारांनी, लोकल गायकांनी ते गायलंय. बऱ्यापैकी त्याचं काम सिडनीमध्ये झालं. भारतातल्या काही कलाकारांची मदत आपल्याला तिथे घ्यावी लागली फिनिशिंगसाठी. पण अतिशय उत्तम विश्वगीत म्हणून त्याला मी विश्वगीत म्हणतो, कारण अगदी जगभरातल्या कुठल्याही भारताबाहेर राहणाऱ्या माणसाला ते आपलंसं वाटावं, मनाला भिडावं असं ते अतिशय उत्तम झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्की ऐका आणि जर शक्य झालं तर तुमच्या रेडिओ विश्वासवरती पण
1: लावूया
0: शक्य असेल.
1: अरे काय, तुम्ही पाठवा फक्त आम्हाला, आम्ही लावतोच ते.
0: नक्की नक्की.
1: मराठी मराठी, आपण सगळे मराठीच आहोत आणि आमचा रेडिओ विश्वास पण जगभरात प्रसारित करू शकतो ना.
0: हो ना.
1: बरं, आता हे सगळे जे कार्यक्रम झाले त्यानंतर बाहेरनं भारतातून लोक आले असतील किंवा स्पॉन्सर्स असतील, ते कोणी पाहुणे कोण होते, मुख्य पाहुणे कोण होते
0: यावेळे? अजून एक मी जसं म्हटलं तसं की आपल्या मुळापर्यंत पोचायचा की प्रयत्न होता, तर हे संमेलनाची ही संकल्पना ज्यांच्या मुळे आज हे संमेलन आपण करतोय, एवढी वर्ष आपण करतोय, तर ते कुणी सुरू केलं ह्याची बऱ्याच जणांना माहिती नव्हती. आणि असं वाटलं की आपण जर मुळापर्यंत जातोय तर आपण संमेलनाच्या मुळापर्यंत का जाऊ नये. तर मोहिनी जतकर या त्यांचं वास्तव्य ॲडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्ये त्यांचं झालेलं आहे, तर त्याच्यामुळे या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क होता. आणि 1993 मध्ये त्यांनी पहिलं संमेलन करायचं आणि या सगळ्या लोकांना एकत्र आणायचा असा एक विडा उचलला. आणि जेव्हा खर तर आजच्या एवढी कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तेव्हा भारतातल्या आपल्याच्या खाण्यापिण्याचे जे जिन्नस आहे ते सुद्धा तेव्हा इतक्या मुबलक प्रमाणात इथे मिळत नव्हते. आणि त्या काळात त्यांनी हा विडा उचलून साधारण त्यांच्या आयडियाप्रमाणे त्यांनी त्या संमेलनाला सुरुवात केली. तर त्या आपल्या संमेलनाच्या मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलवलं होतं की 12 वर्षांनी एक कप पूर्ण झाल्यानंतर त्यांची ओळख आपण पुन्हा आपल्या पुढच्या जनरेशनला करून दिली की त्यांनी जे सुरू केलेलं आहे हे तुम्हाला आता पुढे न्यायचंय आणि ते तुम्ही कसं नेणार आहात याचा विचार आपण आता करायला हवाय.
1: बरं बरं. आता दरवर्षी तुमचे म्हणजे मासीचे अध्यक्ष वेगवेगळे असतात, बरोबर? तर यावर्षी कोण होते अध्यक्ष उपाध्यक्ष?
0: यावर्षी नितीन चौधरी जे आहेत तर ते आमचे मासिकचे प्रेसिडेंट आहेत. तर ती पण 5 जणांची टीम आहे. सो अतिशय उत्तमरित्या आमची कमिटी, अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाची कमिटी आणि मासिकची कमिटी, आम्ही अक्षरशः हातात हात घालून हे काम केलं. त्यांचा पाठिंबा आम्हाला अगदी खंबीरपणे होता आणि म्हणूनच आम्ही एवढ्या प्रत्येक कार्यक्रम करताना किंवा कुठलंही मोठं काम करताना त्याच्यात

0: संकटं येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण अक्षरशः ते पहाडासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले.
1: वा खूप छान.
0: आणि त्याच्यामुळेच आम्हाला
1: एकीतर पाहिजेच. आणि तुमच्याकडे नाटकं खूप होत असतात, म्हणजे जसं मागे तुम्ही तीन तीन एकांकिका केल्या होत्यात वगैरे, त्याबद्दल मी लिहिलंच होतं, तर त्यामधले कोणी नाटकं आणली होती का याच्यावर?
0: यावेळी मनाशी म्हटलं तसं की सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम आहे आणि त्याचा माध्यम म्हणून वापर करायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्याच्यामुळे नाटकं आत्ता सध्या काय झालं आहे, एकतर भारतातून खूप नवीन नवीन नाटकं जी येतात ती पण सिडनी मेलबर्न इथे होतात, आणि लोकल लोकांच्या नाटकांना सुद्धा आता पूर्वीपेक्षा प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. त्यांनी स्वतः प्लॅटफॉर्म तयार केले किंवा मासीचा प्लॅटफॉर्म तर आहेच, तर त्याच्यामुळे यावेळी आम्ही असा विचार केला की आपण जास्तीत जास्त लोकांना आपण कसा प्लॅटफॉर्म देऊ, कारण नाटक म्हटल्यानंतर 2 तासाचं नाटक आणि नाटकाचा सेट लावायला आणि काढायला लागणारा वेळ आणि त्याचबरोबर त्याला लागणारं फंडिंग, या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या नाटकातून, म्हणजे आपण जर इन जनरल नाटकं बघितलं तर साधारण ऑन स्टेज आणि बॅक स्टेज असे म्हणून साधारण 10-15 लोकांनाच आपण एक्सपोजर देऊ शकतो, तर म्हणून यावेळी आम्ही नाटक पूर्ण नाटक हा हे त्याच्यातून थोडासा काढून की आपण त्याच 2 तासात किंवा 3 तासात इतर काही कार्यक्रम आपण जे युजली होत नाहीत आणि अनेक कलाकारांना आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो अशा पद्धतीने विचार केला गेला. आणि म्हणूनच हे जे थीम बेस्ड प्रोग्राम होते ह्याच्यात नाटक होतं, याच्यात गाणं होतं, याच्यात गायन होतं. जसं म्हटलं की वारसा हा कार्यक्रम झाला, त्याच्यात एका बाजूला कम्प्लीट नाटक, म्हणजे स्टेजचे 2 भाग होते, एका बाजूला नाटक चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला गाणं आणि नाटक
1: असं.
0: जसा महाराष्ट्रियाची लोकधारा होता त्याच्यात सुद्धा नाटक होतं आणि डान्स होते,
1: नाट्य कलावंत दिसलेच लोक,
0: नृत्य होती. या
1: येस, नाही खूप छान छान
0: नाटक असं नाही झालं आणि आपण
1: ओके. मग आता हे सगळे कार्यक्रम झाले तुमचे, त्यांना या सगळ्यांना काही मानधन देतात तुम्हा की असे त्यांना बक्षीस किंवा असं मेमेंटो वगैरे असं काहीतरी तयार केलं, सर्टिफिकेट वगैरे दिलं होतं?
0: किती छान प्रश्न आहे खर तर. म्हणजे आम्ही सगळेजण इथे जे काही काम करतो, म्हणजे प्रेसिडेंट असू देत किंवा कलाकार असू देत, स्वयंसेवक असू देत, हे सगळं आमचं घरचं कार्य आहे असं असतं. त्याच्यामुळे हे सगळे कलाकार, हे सगळे स्वयंसेवक, हे सगळे कमिटी मेंबर हे आपलं आपलं तिकीट काढून काम करत असतात. तर त्याच्यामुळे अगदी तुम्ही काहीही काम करा, कुठलीही मदत करा, ती एक संधी आहे तुम्हाला समाजाला परत काहीतरी देण्याची. त्याच्यामुळे प्रत्येक जण या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक जण तिकीट काढून येतो
1: आणि स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सहभाग म्हणजे हा सहयोग देतो. आता मला सांग, जसं कुटुंब रंगला एक काव्यात हे तर तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या कुटुंबातले सगळेच कलाकार आहेत, तर हे कुटुंब रंगला संमेलनात झालं असेल ना?
0: खरंच अगदी तसंच होतं. आणि ऍक्च्युली आपल्याला तेच करायचं असतं, कारण आम्ही भारत सोडून इथे आलोय, आपली सगळी नातलग आपले तिथे आहेत, मित्रमैत्रिणी तिथे आहेत, आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इतकं एकटं फील होतं, तर या संमेलनाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कुटुंब, तुमचा मित्र परिवार गोळा करायचा असतो आणि तीच एक स्ट्रेंथ असते. कारण आपण जरी कितीही म्हटलं तरी सुद्धा वर्षानुवर्ष इथे राहिल्यावर सुद्धा काही कुटुंब अशी आहेत की त्यांना अजूनही तो कॉन्फिडन्स नसतो किंवा ती आत्मीयता त्यांना मिळत नाही, कारण कदाचित त्यांना कनेक्ट होणारी फॅमिली किंवा मित्रमैत्रिणी अजून मिळालेले नाही आहेत. तर हेच कारण आहे की अशा प्रकारे 3 दिवस करण्याचं कारण तेच आहे की आपण एखादा कार्यक्रम केला तर कार्यक्रमाला येतो, कार्यक्रम बघतो आणि जातो, आणि त्याच्यात त्याला आपल्याला एवढा वेळ मिळत नाही एकमेकाला वेळ देण्यासाठी, एकमेकाला समजून घेण्यासाठी. तर ह्या 3 दिवसात आपण बऱ्याच लोकांना पुन्हा पुन्हा भेटतो आणि आज भेट झाली तर ती उद्या थोडीशी अजून चांगली ओळख होते, अजून मनमोकळ्या गप्पा होतात, आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा संमेलन संपतं तेव्हा अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावतात आणि संमेलनाची आपण वाट बघतो की आता पुढच्या संमेलनात आपण भेटू. आणि अशा खूप फॅमिलीज आहेत ती ज्या फक्त संमेलनातच भेटतात, पण तिथून पुढे म्हणजे पुढच्या संमेलनाला भेटल्यानंतर मागच्या संमेलनापासून पुढे ते तो संवाद
1: हो
0: सुरू होतो.
1: अक्षरशः म्हणजे खूप छान जोडून घेता तुम्ही, हे तर मी पाहिलंच होतं, मागे मी आले होते एका संमेलनात तेव्हा, परंतु आताही म्हणजे यायला नाही मिळालं, पण तुम्ही सांगितल्यामुळे असं वाटलंय आता प्रत्यक्ष आपण जणू काही ते संमेलन डोळ्यापुढे उभं आहे पाहतोय. निलिमा खूप छान आम्हाला तुम्ही सगळं सांगितलं. आता रेडिओ विश्वासवर आत्ताची जरी वेळ संपली असली तरी पुढे तुम्ही आम्हाला परत फोन करून सांगा आणि त्याच्यावर आम्ही अजून काही करू. आणि तुम्ही हां तुम्ही ते तुमचं शीर्षक गीत नक्की पाठवा हां आम्हाला.
0: नक्की नक्की नक्की रेडिओ तुमचे मेघनाताई तुमचे मनापासून आभार की संमेलनाबद्दलची माहिती तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद निलिमाताई.

भावार्थ दासबोध भाग तिसावा दशक तिसरे समास दुसरा स्वगुण परीक्षा। समर्थ रामदास स्वामी जन्माचे दुःख सांगत आहेत। या सगळ्यातून माणूस बाहेर पडला, त्याला मारून मुटकून शहाणं केलं, बऱ्यापैकी आपलं नाव राखण्यासारखा मोठा झाला। मायबापाने मग त्याचा विवाह ठरविला, आपलं वैभव दाखवून नवरी पाहिली, वरडे आले, वैभव पाहिले ते पाहून त्याला सुख वाटायला लागले। मग त्याचं मन सासूरवाडीकडे रंगू लागलं। आपल्या घरी आई वडिलांसमोर कसंही असलं तरी चालेल, सासूरवाडीला मात्र नेटके जावे। जाताना आपल्याकडे पैसे नसतील तर चढत्या व्याजाने कर्ज काढून घ्यावे। सासरवाडीच्या प्रेमामुळे मायबापाकडे त्याचे लक्ष राहत नाही आणि त्यांची सेवा करावी असं त्याला वाटत नाही। नवरी घरामध्ये आल्यावर सासूरवाडीला देखील त्याचा हव्यास वाटायला लागतो आणि मग याला देखील आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही असा गर्व वाटायला लागतो। नवरी पुढे आई भाऊ वडील अप्रिय वाटू लागतात। अशा रीतीने स्त्रीमुळे माणूस संसारामध्ये भुलला, प्रेमामुळे मर्यादा ओलांडतो, प्रीती आणि कामासाठी आतुर होतो, पत्नीसाठी त्याचा जीव उतावळा होतो। अशा तऱ्हेने प्रेमपात्र त्याचे सगळे चैतन्य हिरावून नेते। पत्नीचे कोवळे मंजूळ शब्द ऐकून, तिचे मुख कमल पाहून तो मर्यादा लाल लज्जा विसरतो, तिचा कळवळा येतो, त्याला स्वतःला सावरता येत नाही। तिच्या प्रेमामुळे तो वेडा होतो। अन्य व्यवसायात देखील त्याचं मन लागत नाही। बाहेर व्यवसाय करीत असेल तरी घरी मन लागतं, क्षणोक्षणी बायकोची आठवण होते। तुझ्या माझ्यातील प्रेम त्यामुळे सर्व चित्त ती हिरावून घेते। ज्याप्रमाणे ठक आणि पेंढारी ओळख दाखवून रुमालाने फास घालून प्राण घेतात, तसा प्रकार बायकोच्या प्रेमामुळे होतो। बायकोची इतकी प्रीती वाटते की तिला कोणी रागे भरले तरी त्याला खूप काळजी वाटते। बायकोचा कैवाळ घेऊन आई वडिलांशी भांडण करतो, त्यांचा तिरस्कार करून वेगळा निघतो, स्त्रीसाठी लाज सोडतो, घरच्यांना सोडतो, स्त्रीसाठी सर्व जीवलगांना सोडून देतो, स्त्रीसाठी देह विकतो, स्त्रीचा सेवक होतो, तिच्यासाठी सगळा विवेक सारा सार विचार सोडून देतो, तिच्यापुढे लोटांगण घालतो, तिच्यापुढे अति नम्रता धरतो, तिच्यासाठी पराधीन होतो, तिचा लोभ धरतो, तिच्यासाठी धर्म सोडतो, तिच्यासाठी तीर्थयात्रा स्वधर्म सगळं सोडून देतो, तिच्यासाठी शुभ अशुभ विचार करीत नाही, सर्वस्व तिला अर्पण करतो, स्त्रीसाठी परमार्थ बुडवतो, स्त्रीमुळे प्राणी स्वहितास मुक्तो, ईश्वरास मुक्तो, कामबुद्धीने पछाडला जातो, तिच्यासाठी तो भक्ती सोडतो, तिच्यासाठी विरक्ती सोडतो, तिच्यापुढे संयुज्य मुक्ती देखील त्याला तुच्छ वाटते। त्या स्त्रीच्या गुणांपुढे त्याला ब्रह्मांड ठेंगणे वाटते, त्याला जीवलग लोक देखील दुष्ट वाटायला लागतात, अशी प्रीती त्याला जडते आणि तो आयुष्य त्याच्यामध्ये उधळतो। एखाद्या वेळेस अकस्मात पत्नी मरण पावली तर त्याला शोक होतो, तो म्हणतो माझा घात झाला, माझा संसार बुडाला, मी तिच्यासाठी सगळं त्याग केला, जीवलगांना सोडलं, आता काय करू असं म्हणून तो दुःखी होतो। लोकांसमोर त्या स्त्रीचे प्रेत घेऊन तो ऊर बडवतो, पोट बडवतो, लोकांसमोर लाज सोडतो आणि तिचे गुणगान गातो। अशा प्रकारे तो शोक करायला लागतो, माझं घर बुडालं, आता संसार नको, संसार करीत नाही असं म्हणून दुःखाने तो आक्रंदन करायला लागतो, ओरडायला लागतो, तो भ्रमिष्ट होतो, त्याला सर्वांचा उबग येतो। त्या दुःखामुळे त्या तो जोगी किंवा महात्मा भविष्य त्याला वाटतं, पण ते तात्पुरतं असतं। नंतर ते सगळं विसरून तो पुन्हा एकदा लग्न करतो, पुन्हा संसारात्मग्न होतो, पुन्हा तेच चक्र, चांगलाच आनंदी आनंद होतो। मग पुढे काय होतं त्याचं वर्णन पुढील समासामध्ये करतो, श्रोत्यांनी सावधान होऊन ऐकावं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षानाम समास द्वितीय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तिथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्व पुण्याईमुळं आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढं त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्यामुळं तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं. तसं आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळं पुढं गढूळ बनत जातं. परंतु ज्याप्रमाणं पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सगळा गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणं कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कुणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं साधन नाही. आपलेपणाचं प्रेम किती असतं बघा. एक मुलगा आईच्या जवळ राहत होता, पुढं त्याचं लग्न झालं, त्यानं बायको आपली मानली, तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झालं, पुढं ती बायको जरा कृश झाली, ते खूपच बारीक झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जात असला पाहिजे. म्हणून तो मुलगा वेगळं राहू लागला. आपलं म्हटल्यानं केवढं प्रेम उत्पन्न होतं बघा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगानं त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनंच येऊ शकेल. नुसतं पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील पण आचरणात आणून सांगणारे विरळच आहेत. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच वाटतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जाता सगळं काही झालेलं असतो. मुलं बाळं असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो, परंतु मरण समयी तो काय म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरं झालं असतं. तर माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते याच्यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं आणि याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतोय, नामाचं प्रेम हेच ते गुह्य आहे. आपण मागितलेलं भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावं लागेल आणि इतकं करून आपलं अपुरंच राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 40व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न आणि द्रष्टे उद्योगपती असलेले JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहूया. मंडळी, एक चीनी म्हणाय, तुम्हाला एका वर्षाची विकास योजना राबवायची असेल तर मका पेरा, 25 वर्षांपुढची योजना राबवायची असेल तर झाडांच्या बिया पेरा. 100 वर्षांसाठीचा विचार करून एखादी योजना राबवायची असेल तर माणसं पेरा. मंडळी, JRDनी नेमकं हेच केलं. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गुणी माणसांची अचूक पारख होती. या रत्नपारख्यानं निरनिराळ्या ठिकाणांहून अशी नानाविध रत्न गोळा करून टाटांच्या उद्योग समूहाला प्रगतीपथावर नेलं. JRDनी निवडलेल्या आणि टाटा सन्समध्ये सामावून घेतलेल्या अशा व्यक्तींनी अक्षरशः डोंगरा एवढं काम केलं. नुसतं कामच केलं असं नाही, तर JRDनी त्यांना टाटांसोबत वाढण्याची सुद्धा संधी दिली. त्यामुळे या व्यक्तींनी टाटांचं नाव मोठं तर केलंच, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनातही त्यांना मोठं आदराचं स्थान मिळालं. एखादी कर्तृत्ववान आणि गुणी व्यक्ती JRDंच्या नजरेत भरली की त्या व्यक्तीला ते आपल्याकडे येण्याचं आमंत्रण द्यायचे. त्यासाठी त्याच्या सगळ्या मागण्यासुद्धा ते मान्य करायचे. कंपनीत त्यांच्यासाठी सुयोग्य पद नसलं तर ते देखील कालांतरानं निर्माण करायचे. पण अशा गुणी आणि बुद्धिमान माणसांचा गोतावळा आपल्या भोवती ते गोळा करायचे. या गुणी आणि बुद्धिमान लोकांना घेतल्यानंतर JRD त्यांच्याशी मनमोकळे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे. त्यांना पगारवाढ, बढती, तसेच हव्या असणाऱ्या ज्यादा सुविधा देखील पुरवल्या जायच्या. मग साहजिकच ही माणसं मनापासून काम करायची. बऱ्याच वेळा एकापेक्षा अनेक बुद्धिमान माणसांना सांभाळणं खूप कठीण असतं, पण JRDंजवळ ही कला होती. केवळ व्यवसाय करून नफा कमावणं एवढं मर्यादित उद्दिष्ट टाटांचं कधीच नव्हतं. त्यांच्या उद्योग व्यवसायाला देशभक्तीचाही एक अनोखा पदर होता. JRDंच्या सहवासात आलेली माणसं सुद्धा या देशभक्तीच्या भावनेनं भारली जायची. त्यामुळेच त्यांच्यापैकी बहुतेक मंडळींनी आपली सेवा देताना नेशन बिल्डरची म्हणजे राष्ट्र उभारणी करणाऱ्यांची भूमिका सुद्धा बजावली. अशाच काही व्यक्तींचं योगदान आपण आज पाहूया. मंडळी, JRDनी आपल्याकडे घेतलेल्या अशा व्यक्तींमध्ये JD चोक्सी हे एक निष्णात वकील होते. पुढे ते टाटा इलेक्ट्रिकल्सचे चेअरमन बनले. ते JRDंचे वैयक्तिक आणि कायदेशीर सल्लागार सुद्धा होते. हे चोक्सी प्रचंड बुद्धिमान होते. त्यांना JRDंनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याची मोकळीक दिली. चोक्सींनी मग कायदा, इलेक्ट्रिकल्स आणि टाटांच्या व्यवसाय वृद्धीत मोलाचं योगदान दिलं. मात्र हे सगळं करत असताना चोक्सी यांनी सचोटी, नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची कास कधीही सोडली नाही. टाटा अँड सन्समध्ये अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर चोक्सी वयानुसार निवृत्त झाले. आता वृद्धापकाळामुळे त्यांना त्यांची स्मृती साथ देत नव्हती. चोक्सी आता जवळच्या माणसांनाही ओळखेनासे झाले. त्यामुळे अनेक मित्रांनी आणि नातेवाईकांनी चोक्सी यांच्याशी असलेले संबंध तोडले. पण अशा काळातही त्यांचा एकच मित्र त्यांची चौकशी करत होता आणि तो म्हणजे जे आर डी टाटा. मंडळी, जे आर डींनी टाटा समूहात सामावून घेतलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर जॉन मथाई होते. ते अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक होते. जे आर डींनी टाटा समूहातील अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी डॉक्टर जॉन मथाईंवर सोपवली आणि त्यांनी ती अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली. बॉम्बे प्लॅन ही टाटांची देशासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना आखण्यात डॉक्टर मथाईंचा मोलाचा वाटा होता. ही योजना काय होती हे थोडक्यात सांगतो तर, दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि दूरदृष्टी असलेल्या जी आर डींनी स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक आणि आर्थिक प्रगती या भारताच्या गरजा असतील हे ओळखलं. स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा आणि गरजा काय असतील याचाही विचार त्यांनी केला. त्यावर भविष्यात काही योजना आखण्यासाठी त्यावेळच्या आघाडीच्या उद्योगपतींना त्यांनी एकत्र आणलं. त्या उद्योगपतींमध्ये घनश्यामदास बिर्ला, अहमदाबाद कापड गिरणीचे मालक कस्तुरभाई लालभाई, सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास आणि सर श्रीराम यांचा समावेश होता. याशिवाय टाटा उद्योगांशी संबंधित असणारे अर्देशीर दलाल डॉक्टर जॉन मथाई आणि एडी श्रॉफ हेही या समितीमध्ये होते. अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या या आठही लोकांचं उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणं. या योजनेला मुंबई योजना, बॉम्बे प्लॅन किंवा टाटा बिर्ला प्लॅन या नावांनी सुद्धा ओळखलं जातं. या योजनेचं वैशिष्ट्य असं की भांडवलशाह समजल्या जाणाऱ्या देशातील आघाडीच्या उद्योजकांनी एकत्र येऊन आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून आखलेली ही योजना होती. अशा प्रकारची योजना अन्यत्र कोणत्याही देशात कधीही झाली नाही. डॉक्टर जॉन मथाई हे भारत सरकारमध्ये रेल्वे मंत्री आणि नंतर अर्थमंत्री सुद्धा होते, पण नंतर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा टाटा समूहात सामील होण्यात आनंद मानला. डॉक्टर जॉन मथाई यांनी आपल्या कार्यकाळात आणखी दोन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती केली, त्यात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज आणि टाटा ॲग्रिकल्चरल अँड रुरल ट्रेनिंग सेंटर फॉर द ब्लाइंड या संस्थांचा समावेश होता. ते टाटा समूहाच्या टिस्को, टेल्को, इंडियन हॉटेल्स, ACC, टाटा अँड सन्समधील कंपन्यांमध्ये कधी चेअरमन तर कधी संचालक म्हणून राहिले. सर दोराब ट्रस्टचे ते चेअरमन होते. भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सुद्धा होते. 1959 भारत सरकारतर्फे त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशी एक एक माणसं, हिऱ्यासारखी असणारी माणसं जे आर डीने निवडली होती. आपल्या टाटा अँड सन्समधील कार्यकाळाबद्दल बोलताना डॉक्टर जॉन मथाई म्हणतात, टाटामधील माझा हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ होता. टाटांचा कारभार अतिशय उच्च दर्जाचा होता. या कालावधीत मला कोणतीच गोष्ट अशी करावी लागली नाही की ज्यामुळे मला किंवा टाटांना खाली पाहण्याची वेळ येईल. मंडळी, त्यांचं हे विधान पुरेसं बोलकं आहे. आपण अत्यंत प्रेरणादायी अशा या चरित्राचा भाग आणखी पुढच्या भागांमध्ये पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरती तुमची रजा घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या आपल्या एपिसोडमध्ये मी आज एक भावस्पर्शी किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, हिंदी सिनेमा म्हणजे खरं तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांचा प्रदेश असं म्हणता येईल. कारण इथं उतरतीला लागलेल्या सूर्याकडे कोणी पाहत नाही, त्यामुळेच आज देखील बरेच जुने कलाकार अक्षरशः एकेकटे घरामध्ये राहिलेले असतात. कुणी रसिक त्यांना भेटायला येत नाहीत, कुठल्या कार्यक्रमात त्यांना बोलवलं जात नाही. अक्षरशः म्हणजे लाईमलाईटमध्ये झळकलेला जो कलावंत असतो त्याच्यासाठी हा जो काळ असतो तो खूप वाईट असतो त्याच्यासाठी. असाच काहीसा प्रसंग संगीतकार नौशाद यांच्यावर देखील 90 दशकामध्ये आला होता. तो एक छोटासा किस्सा मी तुमच्यासोबत आज शेअर करतो. मित्रांनो, संगीतकार नौशाद यांनी हिंदी सिनेमामध्ये 65 अधिक काळ व्यतीत केला. त्यांचा पहिला चित्रपट प्रेमनगर 1940 आला होता, तर त्यांचा अखेरचा चित्रपट ताजमहल हा 2005 आला होता. या 65 काळात त्यांनी अवघ्या 64 चित्रपटांना संगीत दिले. यातील जवळपास 50 अधिक सिनेमे सुपर डुपर हिट ठरले. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला तसेच लोकसंगीताला प्रामुख्याने आपल्या चित्रपट संगीतात आणून नौशाद यांनी हिंदी चित्रपट संगीताचे दालन आणखी समृद्ध केले. 1982 त्यांनी संगीत दिलेला धर्मकाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर 1985 त्यांचा लव अँड गॉड हा चित्रपट रिलीज झाला. वस्तुत हा एक रखडलेला सिनेमा होता. त्याचे संगीत 20 बनले होते. यानंतर मात्र नौशाद यांना चित्रपट मिळेन असे झाले. एकतर हिंदी चित्रपट संगीताचा ट्रेंड बदलला होता, नौशाद यांच्या संगीतात गुणवत्ता होती, पण त्या गुणवत्तेला ची पारख करणारे प्रेक्षक वर्ग आता राहिले नव्हते. साधारणतः 1990 सुमारास नौशाद यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या करिअरसाठी काहीतरी करावं असं ठरवलं. पैकी एक मुलगा राजू नौशाद हा त्यांचा सहाय्यक होता, तर दुसरा मुलगा रहमान नौशाद हा चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी उत्सुक होता. त्याच्यासाठी चांगला चित्रपट मिळावा यासाठी नौशाद स्वतः प्रयत्नशील होते. आपल्या दोन्ही मुलांचे करिअर मार्गी लागावे यासाठी ते प्रयत्नशील होते. म्हणजे एक वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते करत होते. आणि गंमत म्हणजे खूप लोकप्रिय आणि यशस्वी झालेल्या पालकांच्या मुलांना एक वेगळा संघर्ष करावा लागत असतो, कारण लोक कायम त्यांची तुलना त्यांच्या पालकांशी करत असतात. तर नौशाद आपल्या मुलाला सिनेमा मिळावा म्हणून प्रयत्न करत होते. नौशाद यांचे एक चाहते होते प्रेम ललवानी. त्यांनी एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. तसे त्यांनी नौशाद यांच्या कानावर घातले. त्यांनी लगेच त्यांना आपली स्वतःची एक कथा देखील ऐकवली. या कथेत संगीत आणि नृत्याला मोठी जागा होती. नौशाद यांच्या याच कथेवर चित्रपट बनवण्याचे प्रेम ललवानी यांनी ठरवले. या चित्रपटाला संगीत नौशाद यांचेच असणार होते, तर सिनेमाचे दिग्दर्शन नौशाद यांचे सुपुत्र रहमान नौशाद करणार होते. चित्रपटाचं नाव ठरलं तेरी पायल मेरे गीत. चित्रपटांच्या कलाकारांचा शोध सुरू झाला. चित्रपटाची नायिका ही नृत्य निपुण असणे गरजेचे होते, त्यामुळे मीनाक्षी शेषाद्रीची निवड झाली. आता तिच्यासोबत नायक कुणाला घ्यायचे याचा शोध सुरू झाला. मीनाक्षी आणि जॅकी श्रॉफ ही त्या काळात लोकप्रिय जोडी असल्यामुळे जॅकी श्रॉफला विचारले, पण बिझी शेड्यूलमुळे त्यांनी नकार दिला. आपल्या सिनेमात आमिर खान यांनी भूमिका करावी म्हणून नौशाद यांनी स्वतः त्याचे वडील ताहिर हुसेन यांना फोन केला, पण त्यांनी देखील त्यांच्या विनंतीला नौशाद यांच्या विनंतीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही. सनी देओलला विचारले, पण तिकडून नकार घंटा ऐकवली. आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात अशा अनंत अडचणी येत होत्या. चित्रपटाला नायकच मिळत नव्हता. नौशाद अली यांनी
दिलीप कुमार यांना विनंती करून अनिल कपूर यांना आपल्या चित्रपटात काम करण्यास सांगावे अशी विनंती केली. दिलीप कुमार यांनी नौशाद यांना सांगितले, मी अनिल कपूरला नाही पण त्याच्या वडिलांना सुरेंद्र कपूरला याबाबत बोलतो. परंतु दिलीप कुमार त्यांच्या सौदागर या चित्रपटाच्या आउटडोर शूटिंगला गेल्यामुळे संपर्क झाला नाही आणि अनिल कपूर देखील या चित्रपटात काही आला नाही. सगळीकडून नकार घंटा येत होती. नौशाद आणि त्यांचे पुत्र रहमान नौशाद खूप नाराज झाले होते. शेवटी नौशाद यांनी अभिनेता गोविंदाच्या आईला म्हणजे गायिका निर्मला देवी यांना फोन लावला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. निर्मला देवी एकेकाळच्या प्रख्यात गायिका, त्या नौशाद यांचा फोन आल्यानंतर म्हणाल्या, नौशाद साहब आपने मुझे फोन करके याद किया यही मेरे लिए बहुत कुछ है. मैं कल ही मेरे बेटे को लेकर आपके ऑफिस में आ जाती हूं. या काळात खरं तर निर्मला देवी यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना पाठदुखीचा प्रचंड त्रास होत होता. तशा अवस्थेत त्या दुसऱ्या दिवशी गोविंदाला घेऊन नौशाद यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. तिथे जाऊन त्यांनी गोविंदाला सांगितले, ये रहमान नौशाद तुम्हारे बड़े भाई जैसा है और तुम्हें इनकी फिल्म में काम करना है. गोविंदा आपल्या आईच्या शब्दाबाहेर नव्हतेच. त्यांनी तिथल्या तिथे होकार दिला. त्यांनी स्टोरी ऐकली नाही किंवा कोण अभिनेत्री आपल्यासोबत काम करणार आहे हे देखील विचारलं नाही. मी सिनेमात काम करणार एवढेच सांगितले. नौशाद यांनी मानधनाविषयी विचारले. त्यावेळी गोविंदा म्हणाले, बडे भाई से छोटा भाई कैसे पैसे लेगा. हे ऐकून नौशाद यांच्या डोळ्यात पाणी आले. निर्मला देवी यांच्या डोळ्याला धारा लागल्या. संपूर्ण हिंदी सिनेमाच्या दुनियेत आपल्या संगीताने जादू निर्माण करणाऱ्या नौशाद यांना मागच्या काही दिवसांमध्ये अतिशय कटू अनुभव येत होते. या काळात त्यांना गोविंदाकडून हा मोठा अनपेक्षित आणि सुखद अनुभव मिळाला होता. पुढे हा चित्रपट तयार झाला. यातील गाणी खूप चांगली बनली होती. लता मंगेशकर खूप वर्षांनी नौशाद यांच्याकडे गायल्या होत्या. पण हा सिनेमा चुकीच्या काळात आल्यामुळे फार काही चालला नाही. तेरी पायल मेरे गीत हा तो सिनेमा होता. आधी म्हटल्याप्रमाणे नौशाद यांच्या गाण्याची पारख करणारा प्रेक्षक वर्गच उरला नव्हता. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाला. सिनेमा फ्लॉप झाला पण हा किस्सा खूप महत्वाचा आहे. एकतर गोविंदासारखा सुपरस्टार कुठलीही अट न घालता केवळ आईच्या शब्दासाठी नौशाद यांच्या मुलाच्या पहिल्या दिग्दर्शनात काम करायला तयार झाला ही खूप मोठी बाब होती. मित्रांनो, हा एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, काही गाणी ही रेडिओवरून ऐकायला छान वाटतात. काही गाणी आपल्या आयुष्याशी जोडली जातात, तर काही गाण्यांच्या ओळी आपल्या मनात कायम गिरक्या घेत राहतात. आज मी अशाच एका गाण्याचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न एवढ्यासाठी म्हटलं की ते गाणं लिहिलं आहे माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांनी, आणि गाण्याचे शब्द आहेत, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ध्रुवपदावरून आपल्या एवढंच लक्षात येतं, ते म्हणजे गाण्यातल्या युवकाची कोणीतरी जवळची व्यक्ती त्याला सोडून त्याच्यापासून दूर निघून गेली आहे. बरं, सोडून जाताना तिने त्याला काहीही कल्पना दिलेली नाही की बाहेरच्या वातावरणाची म्हणजेच रिमझिम पडणाऱ्या पावसाची देखील तमा न बाळगता सारे मर्मबंध मायेचे सर्व पाश एका क्षणात बाजूला सारून मोठ्या निग्रहाने ती या तरुणापासून दूर झाली आहे. रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे आकाशात ढगांची गर्दी झाली होती हे खरं असलं तरी ढगांच्या आड अडकून पडलेल्या किरणांना पृथ्वीवर पाठवण्यासाठी सूर्य जसा धडपडत होता तशीच दोलायमान अवस्था गाण्यातल्या या युवकाची देखील झाली आहे. त्याच्यापासून दूर गेलेल्या या व्यक्तीने क्षणार्धात मायेचे पाश मायेचं नातं तोडून ती व्यक्ती त्याच्यापासून दूर निघून गेली होती, पण त्याला मात्र मायेच्या या बंधनातून मुक्त होता येत नव्हतं. किंबहुना मायेचे हे पाश सोडवण्याचा तो जेवढ्या निकराने प्रयत्न करत होता तेवढा तो जास्त जास्त त्या मायापाशात गुरफटत चालला होता. ध्रुवपदातील दुसऱ्या ओळीचा प्रतीकात्मक वापर करून कवी ग्रेस यांनी त्या युवकाची मनस्थिती आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे. ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ रडलो होतो, ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ रडलो होतो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणूनी या कडव्याच्या पहिल्या ओळीतच कवी एवढा अस्वस्थ का झाला आहे याचं उत्तर मिळतं. आणि तो तरुण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कवी ग्रेस यांनी स्वतःचंच दुःख इथे मांडल्याचं आपल्या लक्षात येतं. ज्या मातेनं आपल्या मनावर संस्कार केले, लहानपणी आपले लाड पुरवले, आपल्याला दुखलं खुपलं तर तिच्याही डोळ्यात टचकन पाणी येत असे. आपण आजारी पडल्यावर दिवस रात्र जी आपल्या उशाशी बसून राहायची ती प्रेमळ आई इथून पुढे आपल्या आयुष्यात नसणार ही कल्पनाच सहन होणारी नसल्यामुळे हा धक्का पचवणं कवीला अत्यंत कठीण जातं आहे. हे दुःख सहन करणं हे कल्पनेच्या पलीकडलं होतं. मनाला झालेली ही जखम कधीही भरून न येणारी अशी होती. कोणाला हे दुःख सांगावं म्हटलं तरी समोरच्या व्यक्तीनं वेडीवाकडी प्रतिक्रिया दिली तर मग विरहाचं हे दुःख आणखीनच वाढणार होतं. डोळ्यातलं पाणी तर खळत नव्हतं. आईच्या विरहाच्या या दुःखी अवस्थेत आपण किती रडलो आणि ती व्याकुळता किती तीव्र होती हे कवी ग्रेस यांनी घनव्याकुळ या शब्दातून दाखवून दिलं आहे. ते म्हणतात, शेवटी काही झालं तरी परदुःख शीतलम अशी म्हण आहे ना, त्यामुळे काही जणांनी सांत्वनपर काही बोलून सावध अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण त्या मनापासून नव्हत्या असंच काहीसं
वाराही तेव्हा सावध पाचोळा उडवित होता या ओळीमधून कवी ग्रेस यांना सुचवायचं असावं असं वाटतं. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. आई निघून गेल्यावर मी अंगणात एकटाच उभा होतो. डोळ्यातलं पाणी जेवढं वाहून जाईल तेवढं आईच्या विरहाचं दुःख कमी होईल असं वाटून जग काय म्हणेल याची पर्वा न करता मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे मनसोक्त रडून घेत होतो. पण वेदना मात्र कमी न होता आणखीनच ठुसठुसत होती. अचानक मनाला जाणीव झाली की अरे आई नाही तर आता मी कुणाच्या मांडीवर हक्काने डोकं ठेवून झोपू. आपुलकी माया प्रेम ममता हे सारं ज्या हातांच्या स्पर्शातून इतके दिवस मिळत होतं त्या स्वर्ग सुखाला आता मी पारखा झालो आहे. मला एकदम असं वाटत राहिलं जाता जाता आईने माझं बालपणही माझ्यापासून हिरावून नेलंय. म्हणजे जगाच्या दृष्टीने मी अगदी ज्येष्ठ नागरिक होतो, तरी पण आई होती तोपर्यंत मी स्वतःला लहानच समजून माझ्यातील लहान मुलाचे तिच्याकडून लाड करून घेत होतो. आज मात्र प्रकर्षानं माझं बालपण संपल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. मी एकटा एकाकी पडलो होतो पण जग रहाटीमध्ये काहीही फरक पडला नव्हता. दुःखामध्ये असताना माणूस नेहमी कुणाचा ना कुणाचा आसरा शोधत असतो, मग ती निर्जीव वस्तू का असेना. माझं लक्ष खिडकीत ठेवलेल्या कंदिलाकडे गेलं. बदलत्या युगात आता त्याचा काहीच उपयोग नव्हता, त्यामुळे त्याच्या काचेवर चढलेल्या काजळीतून आणि धुरकटपणातून आज मात्र मला त्याच्या एकटेपणाची जाणीव झाली. आणि निर्जीव वस्तू का होईना पण आपल्या सोबतीला आहे असं वाटून मला थोडासा धीर आला, दिलासा मिळाला. बाहेर पावसाची रिमझिम चालूच होती. आईच्या अनुपस्थितीत मी आणि खिडकीवरचा कंदील असे दोन समदुःखी एकमेकांना पाहत होतो. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे आणि आईच्या अनुपस्थितीमुळे घरात मात्र फक्त विषण्णता आणि खिन्नता भरून राहिली होती. कविवर्य ग्रेस यांच्या या कवितेला तेवढंच उत्कट असं संगीत देऊन गायक आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या दर्दभऱ्या आवाजातून कवीचं दुःख आपल्यापर्यंत पोचवलं आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे खूप छान न्यूज आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन नुकतंच पार पडलंय आणि आपण लगेचच ते जाणून घेणार आहोत की कसं झालं संमेलन. आता हे संमेलन सिडनी आणि मेलबर्न यात आलटून पालटून होत असतं आणि यावर्षी आता ते सिडनीत झालेलं आहे. दर 6 वर्षांनी म्हणजे सिडनीला मिळणार आहे ते करायला. तर आता या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन समितीच्या अध्यक्ष निलिमा बेर्डे, ज्या तिथे अभिनेत्री म्हणून पण काम करत असतात अनेक नाटकात, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि जाणून घेऊया की हे संमेलन कसं झालं आणि त्यात कोणते कोणते कार्यक्रम होते आपण जाणून घेऊया निलिमा बेर्डे यांच्याकडून. प्रत्यक्ष ते आहेत आपल्या स्टुडिओत. नमस्कार निलिमा.
1: नमस्कार मेघनाताई, सगळ्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. खूप छान वाटतंय, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे.
0: अरे हो, तुमचीच मुलाखत राहून गेली होती. तुम्ही आजपर्यंत अनेकांना आमच्याशी जोडून दिलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्दर्शक म्हणा, कलाकार म्हणा, सह्याद्री सिडनीच्या सभासदांना, अनेक लोकांना जोडून दिलेलं आहे आणि कोऑर्डिनेशन म्हणून तुम्ही खूप छानच करता म्हणा. परंतु आता हे संमेलन आम्हाला प्रत्यक्ष जरी बघायला नाही मिळालं तरी तुमच्याकडून आम्ही ऐकणार आहोत. तर मला सांगा, ह्याची तयारी तुम्ही कशी केली होती सुरुवातीला?
1: नक्की, जसं तुम्ही म्हणालात आधी तसंच की हे संमेलन अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हे 3 वर्षांनी होतं सिडनी आणि मेलबर्नमध्ये. तर 6 वर्षांनी सिडनीला हा मान मिळतो आणि आता कोविड नंतर मेलबर्नला मागचं संमेलन झालं आणि त्याच्यानंतर सिडनीला हे पहिलं संमेलन होत आहे. त्याच्यामुळे बरीच नवीन चॅलेंजेस होती आमच्या समोर. याची तयारी साधारण गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून आम्ही सुरू केली आणि हळूहळू एक टप्पा पार करत आखरी त्याच्यानंतर त्यासाठी लागणारी तयारी, लोकांना जोडून घेणं, वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना जोडून घेणं, भारतातून लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्कात राहून त्या गोष्टी प्लॅन करणं, स्थानिक कलाकारांना संपर्कात ठेवून त्यांच्याकडून चांगले कार्यक्रम आपल्याला करायला, म्हणजे त्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना पूर्ण सपोर्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. त्याच्यामुळे ही साधारण 14 महिन्यांची पूर्ण प्रोसेस होती आणि आमची मुख्य टीम जी आहे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन कमिटी, ती साधारण 90 लोकांची आहे आणि त्याच्याबरोबर मासीचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा होता. आणि मग त्याच्याबरोबरच आपल्या कम्युनिटीतले जे एक्सपिरियन्स लोक आहेत तर त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं. मागच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा, म्हणजे पूर्ण टीमनीच आम्हाला त्यांचा अनुभव कसा होता, ते काय शिकले आणि काय करावं, कुठल्या गोष्टींचा विचार करावा, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं.
0: खूप छान निलिमा, मला सांगा जरा प्रायमरी गोष्टी आम्हाला माहिती नाही येते, म्हणजे आता ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी आणि मेलबर्न आहे, आणखीन काही प्रांत आहेत का आणि तिथले पण लोक तुम्ही जोडून घेतले का?
1: हो, संपूर्ण ऑस्ट्रेलियातून मराठी लोकांनी एकत्र येण्यासाठीच हे प्रयोजन आहे. त्याच्यामुळे मेलबर्न, कॅनबेरा, पर्थ, डार्विन, ब्रिस्बन, ॲडलेड अशा सगळ्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. तिथली जी मुख्य मराठी मंडळं जी आहेत तर तो आमचा कॉन्टॅक्ट पॉइंट होता आणि त्यांचे एक प्रतिनिधी आमच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही तिथल्या इतर संस्था ज्या आहेत त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून एकत्र येऊन पुढे यावं, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश.
0: ओके, तर निलिमा तुम्ही या समितीच्या अध्यक्ष होतात तर तुमच्यावरती काय काय जबाबदाऱ्या होत्या?
1: तसं म्हणाल तर अध्यक्ष म्हटल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या खरं तर आपल्याला सगळ्या ठिकाणीच बघावं लागतं, पण मुख्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचा जो भाग होता त्याच्या प्रकर्षाने मी लक्ष घातलं होतं आणि बाकी इतर आमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप म्हणा, ओव्हरसीज आर्टिस्ट म्हणा किंवा इंटरस्टेट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही विभागून घेतलेल्या होत्या आणि मग त्यांना जिथे जिथे मदत लागेल किंवा माझी जिथे जिथे मदत होईल तिथे तिथे त्यांना मी सपोर्ट करत होते.
0: ओके, आणि आता
1: टीम बऱ्यापैकी
0: कार्यक्रमाची म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहे की 3 दिवस काय झाले, कार्यक्रम तुम्हीच ठरवलेले आहेत, तर त्यामुळे मला ऐकायला आवडेल की कोणत्या प्रकारचे काय अभिनव कार्यक्रम तिथे होते.
1: अगदी यावेळी कार्यक्रमाची आखणी करताना अशा दृष्टीने केली होती की काहीतरी नाविन्यपूर्ण आपण देऊ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम असतं लोकांना एकत्र आणण्यासाठी. तर जेवढे ग्रुप मोठा तेवढी त्यांची इन्व्हॉल्वमेंट म्हणा किंवा त्या निमित्ताने ही लोक एकत्र येतात 3-4 महिने प्रॅक्टिसच्या निमित्ताने. तर त्याच्यामुळे यावेळी खूप मोठे ग्रुप आमच्याकडे होते आणि तसंच प्लॅन केलं होतं की त्या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण एक थीम बेस्ड प्रोग्राम कसे तयार करू की जेणेकरून त्याच्यात एकाच टीम मध्ये वेगवेगळ्या कला एकत्र येतील, वेगवेगळे कलाकार एकत्र येतील. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी महा ऑस्ट्रेलियाची लोकधारा म्हणजे महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियाची लोकधारा हा कार्यक्रम झाला. गाण्याचा एक नवीन इथले जे गायक आहेत त्यांचा एक गाण्याचा अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला स्वरसंगम म्हणून. त्याच्यानंतर वारसा म्हणून एक कार्यक्रम सादर केला गेला ज्याच्यात नाट्य संगीत जी आपली जुनी नाट्यगीतं आहेत किंवा संगीत नाट्य आहेत त्यांचा इतिहास आपल्या नवीन पिढीला आपण कसं समजावून सांगतो, तर ते नाटक आणि गाणं हे एकाच स्टेजवरती दोन भागात विभागलं गेलं होतं. महाराष्ट्रच्या कार्यक्रमात संपूर्ण लोकधारा म्हणजे कोळीगीत असेल, बाल्या डान्स असेल किंवा आपण म्हणू लोकल सगळे भारूड असेल, या अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राची सफर त्यांनी घडवून आणली. एक मालिकावरचा कार्यक्रम होता, मालिकांची जी टायटल सॉंग्स आहेत तर त्याच्यावरती एक कार्यक्रम केला होता. लहान मुलांनी काही नाटुकली केली होती, गाण्याचे कार्यक्रम होते, हास्य कवी संमेलन होतं, ज्योती रहाळकरांचा एक अतिशय उत्तम कार्यक्रम ज्याच्यात त्यांच्या स्वतःच्या कविता आणि वाचन असा मिक्स लोकल स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आर्या आंबेकर आपल्याकडे आल्या होत्या, त्यांचा अतिशय सुमधुर कार्यक्रम, अतिशय अप्रतिम कार्यक्रम असा झाला. त्याच्यानंतर मित्रा देसाईंनी आपल्याला भारताचा इतिहासाबद्दल जी माहिती सांगितली ती अतिशय अप्रतिम होती. आमची भारतात आमची खो खोची टीम भारतात गेली होती, त्यांची मुलाखत झाली. आमचे जे मुख्य प्रायोजक आहेत डॉक्टर श्री विश्वास चोरडिया जे सुपर मसाले चे सर्वे सर्व आहेत त्यांची मुलाखत झाली. त्याच्यानंतर आमच्या इथे वाढलेला मोठा झालेला गौरव जोशी जो आज वेल नोन कॉमेंटेटर म्हणून सगळीकडे गौरवला जातो, तर त्याची मुलाखत झाली की जेणेकरून इथल्या मुलांना ज्यांना खेळात करिअर करायचं आहे त्याचं नुसतंच एक क्रिकेटर म्हणून किंवा एक प्लेअर म्हणून खेळण्यापेक्षा इतर कोणते कोणते पर्याय आपल्याला या क्षेत्रात अवेलेबल आहेत याच्यावरती त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. तसे अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम त्याच्यात होते. त्याच्यात आम्ही एक नवीन वासुदेव ही कॉन्सेप्ट आम्ही हे केली होती की ब्रेकमध्ये वासुदेव यायचा, प्रश्न विचारायचा, मग गिफ्ट द्यायचा. सो या कार्यक्रमात मूळ हे होतं की आपल्या कल्चरच्या आपल्या संस्कृतीच्या मुळापर्यंत जावा. आम्ही पहिल्या दिवशी शोभायात्रा केली होती ज्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली की त्याच्यात मी सिडनीची आहे, मी मेलबर्नची आहे, मी मुंबईची आहे असं म्हणण्यापेक्षा आपलं मूळ गाव जे आहे तर त्या मूळ गावांचे प्रांतांचे गट केले होते आणि त्या प्रांतांच्या गटात तुम्ही सामील व्हायचं.
0: व्हेरी गुड.
1: मुंबईचे तरी माझं मूळ कोकण
0: आहे,
1: तर हे प्रत्येकाला आपल्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण आणि ते कळावं, मुलांना कळावं की अरे माझी आई कोकणातली आहे, बाबा माझे
0: नाशिकच्या
1: गोष्टी.
0: वा वा वा, मग खूपच छान आयडिया, हे अजून झाली नव्हती ही कधीच आयडिया.
1: हो हो, त्याच्यामुळे लोकांनी खूप उत्साहाने त्याच्यात सहभागी झाले आणि अतिशय मजा आली लोकांना त्याच्यात सहभागी होताना.
0: आणि मग आता मला हे सांग की हे सगळं झालं पण बाहेर असे काही स्टॉल्स वगैरे असं पण होतं का सगळं लावलेलं?
1: हो स्टॉल्स, हो हो स्टॉल्स होते. सोहना मसाले त्यांनी स्टॉल लावला होता, त्याच्यानंतर ज्योती रहाकर यांनी पुस्तकांचा स्टॉल लावला होता. मृदगंध म्हणून भारतातनं मातीच्या वस्तू त्या घेऊन आल्या होत्या. काही रिअल इस्टेट मध्ये आपले लोकल लोक जे आहेत त्यांनी स्टॉल लावले होते. एक पेंटिंग साड्या म्हणा किंवा पेंटिंगचा स्टॉल होता, तो पण अतिशय उत्तम चालला आणि त्याला लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. सो छान, अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांनी सगळ्यांनाच दिला आणि ते पण खूप खुश होते की छान दिवसही छान गेला, सगळ्यांच्या भेटी झाल्या. आणि आपण म्हणतो ते संमेलन हे केवळ एक माध्यम आहे लोकांना एकमेकाशी कनेक्ट करून देण्यासाठी. मग ते वेगवेगळ्या राज्यातले असतील, कधी कधी असं पण होतं की सिडनीतच राहून आपल्याला बऱ्याच लोकांबद्दल माहिती नसते.
0: हो ना,
1: त्याच्यामुळे सतत 3 दिवस जेव्हा तुम्ही लोकांना भेटता आणि त्यांच्याशी बोलता ती जी एक संधी आपण आपण घेतो आपल्या रोजच्या लोकांपेक्षा बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना भेटण्याची, तर ती अतिशय उत्तम. आणि याच प्रकारे आपण सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतो, हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
0: हो, आता आम्हाला असं कळलं की वसंत मासिकाचे संपादक त्यांनी तुमच्या ऑस्ट्रेलियाच्या संमेलनावर एक अंक काढला होता स्पेशल आणि ते तिथे आलेले होते, तर त्याबद्दलही सांगा.
1: त्यांनी वसंत प्रकाशन यावेळी आम्ही अजून एक वेगळा प्रयोग केला, तो म्हणजे स्मरणिका युजवली आम्ही छापायचो पण त्यांना काही लिमिटेशन्स आहेत, खर्च आणि त्याच्या ज्या डेडलाईन्स आहेत त्या कधी कधी त्रासदायक होतात आणि वेळेवर आपल्याला अंक मिळेल की नाही अशी एक हे असते, तर त्याच्यामुळे यावेळेस आणि परत तो लिमिटेड लोकांपर्यंतच पोचतो, तर त्याच्यामुळे यावेळेस आम्ही ई स्मरणिका काढली आहे. ती आमच्या वेबसाईट वरती आहे आणि जगभरात कुणीही ती ऍक्सेस करू शकतं आणि आपण वायडर कम्युनिटी पर्यंत पोचू शकतो. जगभरात कुणीही ती वाचू शकतं आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचू शकतं. याच्यात आम्हाला वसंत प्रकाशांनी खूप छान साथ दिली. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय उत्तम प्रकाराने सहकार्य करून वेळेत हे सगळं काम अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण केलं आणि अर्थातच श्री दिलीप देशपांडे स्वतः इथे कार्यक्रमाला हजर होते आणि अतिशय उत्तम त्यांच्याकडूनही अतिशय उत्तम अभिप्राय या संमेलनाबद्दल मिळाला.
0: पण त्यांनी काढलेला अंक ई अंक होता की त्यांनी छापून आणले होते अंक?
1: नाही नाही, त्यांनी छापून आणला, त्यांचा अंक त्यांनी छापून आणला होता.
0: स्मरणिका ई
1: आमची जी स्मरणिका जी अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनासाठीची जी स्मरणिका आहे त्याचं नाव आहे समेट, तर त्याच्यामुळे ती आम्ही ई स्मरणिका
0: म्हणजे ती जगभरात जाऊ शकेल, बरोबर आहे.
1: त्याच्यानंतर आमचं जे इथलं संमेलन गीत आहे ते सुद्धा त्या दिवशी आम्ही लोकांना दाखवलं, ऐकलं. ते ऑलरेडी आमच्या वेबसाईट वरती आहे आणि फेसबुक पेज वरती पण आहे.
0: फेसबुकवर वाचलं मी, फेसबुकवर वाचलं. तुळशी वृंदावनात आमच्या अजूनही सह्याद्रीची माती, फार छान आहे.
1: अगदी बरोबर, ते पण उमेश थत्ते यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे आणि इथल्या लोकल कलाकारांनी लोकल गायकांनी ते गायलंय. बऱ्यापैकी त्याचं काम सिडनीमध्ये झालं. भारतातल्या काही कलाकारांची मदत आपल्याला तिथे घ्यावी लागली फिनिशिंगसाठी, पण अतिशय उत्तम विश्वगीत म्हणून त्याला मी विश्वगीत म्हणतो कारण अगदी जगभरातल्या कुठल्याही भारताबाहेर राहणाऱ्या माणसाला ते आपलंसं वाटावं, मनाला भिडावं असं ते अतिशय उत्तम झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्की ऐका आणि जर शक्य झालं तर तुमच्या रेडिओ विश्वास वरती पण शक्य असेल.
0: अरे काय, तुम्ही पाठवा फक्त आम्हाला, आम्ही लावतोच ते.
1: नक्की नक्की,
0: मराठी मराठी आपण सगळे मराठीच आहोत आणि आमचा रेडिओ विश्वास पण जगभरात प्रसारित करू शकतो ना.
1: हो ना,
0: बरं. आता हे सगळे जे कार्यक्रम झाले त्यानंतर बाहेरनं भारतातून लोक आले असतील किंवा स्पॉन्सर्स असतील, ते कोणी पाहुणे कोण होते, मुख्य पाहुणे कोण होते
1: यावेळी? अजून एक मी जसं म्हटलं तसं की आपल्या मुळापर्यंत पोचायचा की प्रयत्न होता, तर हे संमेलन, संमेलनाची ही संकल्पना ज्यांच्यामुळे आज हे संमेलन आपण करतोय, एवढी वर्ष आपण करतोय, तर ते कुणी सुरू केलं ह्याची बऱ्याच जणांना माहिती नव्हती. आणि असं वाटलं की आपण जर मुळापर्यंत जातोय तर आपण संमेलनाच्या मुळापर्यंत का जाऊ नये. तर मोहिनी जतकर या त्यांचं वास्तव्य ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्ये त्यांचं झालेलं आहे, तर त्याच्यामुळे या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क होता. आणि 1993 त्यांनी पहिलं संमेलन करायचं आणि या सगळ्या लोकांना एकत्र आणायचा असा एक विडा उचलला. आणि जेव्हा खरं तर आजच्या एवढी कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तेव्हा भारतातल्या आपल्या ज्या खाण्यापिण्याचे जे जिन्नस आहेत ते सुद्धा तेव्हा इतक्या मुबलक प्रमाणात इथे मिळत नव्हते. आणि त्या काळात त्यांनी हा विडा उचलून साधारण त्यांच्या आयडियाप्रमाणे त्यांनी त्या संमेलनाला सुरुवात केली. तर त्या आपल्या संमेलनाच्या मुख्य प्रमुख पाहुण्या म्हणून आपण त्यांना बोलवलं होतं की 12 वर्षांनी एक कप पूर्ण झाल्यानंतर त्यांची ओळख आपण पुन्हा आपल्या पुढच्या जनरेशनला करून दिली की त्यांनी जे सुरू केलेलं आहे हे तुम्हाला आता पुढे न्यायचंय आणि ते तुम्ही कसं नेणार आहात याचा विचार आपण आता करायला हवाय.
0: बरोबर. आता दरवर्षी तुमचे म्हणजे मासीचे अध्यक्ष वेगवेगळे असतात, बरोबर? तर यावर्षी कोण होते अध्यक्ष उपाध्यक्ष?
1: यावर्षी नितीन चौधरी जे आहेत तर ते आमचे मासिकचे प्रेसिडेंट आहेत. तर ती पण 5 जणांची टीम आहे. सो अतिशय उत्तमरित्या आमची कमिटी, अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाची कमिटी आणि मासिकची कमिटी, आम्ही अक्षरशः हातात हात घालून हे काम केलं. त्यांचा पाठिंबा आम्हाला अगदी खंबीरपणे होता आणि म्हणूनच आम्ही एवढ्या प्रत्येक कार्यक्रम करताना किंवा कुठलंही मोठं काम करताना त्याच्यात संकट येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण अक्षरशः ते पहाडासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले.
0: वा, खूप छान. आणि
1: त्याच्यामुळेच आम्हाला
0: एकीतर पाहिजेच. आणि तुमच्याकडे नाटकं खूप होत असतात, म्हणजे जसं मागे तुम्ही 3-3 एकांकिका केल्या होत्यात वगैरे, त्याबद्दल मी लिहिलंच होतं, तर त्यामधले कोणी नाटकं आणली होती का याच्यावर?
1: यावेळी मी मनाशी म्हटलं तसं की सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम आहे आणि त्याचा माध्यम म्हणून वापर करायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्याच्यामुळे नाटकं आता सध्या काय झालंय, एकतर भारतातून खूप नवीन नवीन नाटकं जी येतात ती पण सिडनी, मेलबर्न इथे होतात आणि लोकल लोकांच्या नाटकांना सुद्धा आता पूर्वीपेक्षा प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. त्यांनी स्वतः प्लॅटफॉर्म तयार केले किंवा मासिकचा प्लॅटफॉर्म तर आहेच. तर त्याच्यामुळे यावेळी आम्ही असा विचार केला की आपण जास्तीत जास्त लोकांना आपण कसा प्लॅटफॉर्म देऊ, कारण नाटक म्हटल्यानंतर 2 तासाचं नाटक आणि नाटकाचा सेट लावायला आणि काढायला लागणारा वेळ आणि त्याचबरोबर त्याला लागणारं फंडिंग, या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या नाटकातून, म्हणजे आपण जर इन जनरल नाटकं बघितलं तर साधारण ऑनस्टेज आणि बॅकस्टेज असे म्हणून साधारण 10-15 लोकांनाच आपण एक्सपोजर देऊ शकतो. तर म्हणून यावेळी आम्ही नाटक, पूर्ण नाटक हा हे त्याच्यातून थोडासा काढून की आपण त्याच 2 तासात किंवा 3 तासात, इतर काही कार्यक्रम आपण जे युजली होत नाहीत आणि अनेक कलाकारांना आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो अशा पद्धतीने विचार केला गेला. आणि म्हणूनच हे जे थीम बेस्ड प्रोग्राम होते ह्याच्यात नाटक होतं, याच्यात गाणं होतं, याच्यात गायन होतं. जसं म्हटलं की वारसा हा कार्यक्रम झाला, त्याच्यात एका बाजूला कम्प्लीट नाटक, म्हणजे स्टेजचे 2 भाग होते, एका बाजूला नाटक चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला गाणं आणि नाटक. जसा महाराष्ट्रेलियाची लोकधारा होता त्याच्यात सुद्धा नाटक होतं आणि डान्स होते,
0: नाट्य कलावंत दिसलेच, लोक
1: नृत्य होती. या
0: येस, नाही खूप छान छान.
1: पूर्ण नाटक असं नाही झालं आणि आपण
0: ओके. मग आता हे सगळे कार्यक्रम झाले तुमचे, त्यांना या सगळ्यांना काही मानधन देता तुम्हा की असे त्यांना बक्षीस किंवा असं मेमेंटो वगैरे असं काहीतरी तयार केलं, सर्टिफिकेट वगैरे दिलं होतं?
1: किती छान प्रश्न आहे. खर तर म्हणजे आम्ही सगळेजण इथे जे काही काम करतो, म्हणजे प्रेसिडेंट असू देत किंवा कलाकार असू देत, स्वयंसेवक असू देत,

0: म्हणजे
1: अगदी
0: हा सहयोग देतो. आता मला सांग, जसं कुटुंब रंगलाय काव्यात, हे तर तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या कुटुंबातले सगळेच कलाकार आहेत, तर हे कुटुंब रंगलाय संमेलनात झालं असेल ना?
1: खरंच खरंच अगदी तसंच होतं. आणि आणि ऍक्च्युली आपल्याला तेच करायचं असतं, कारण आम्ही भारत सोडून इथे आलोय, आपली सगळी नातलग आपले तिथे आहेत, मित्रमैत्रिणी तिथे आहेत, आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इतकं एकटं फील होतं. तर या संमेलनाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कुटुंब, तुमचा मित्र परिवार गोळा करायचा असतो, आणि तीच एक स्ट्रेंथ असते. कारण आपण जरी कितीही म्हटलं तरी सुद्धा वर्षानुवर्षे इथे राहिल्यावर सुद्धा काही कुटुंब अशी आहेत की त्यांना अजूनही तो कॉन्फिडन्स नसतो किंवा ती आत्मीयता त्यांना मिळत नाही. कारण कदाचित त्यांना त्यांना कनेक्ट होणारी फॅमिली किंवा मित्रमैत्रिणी अजून मिळालेले नाही आहेत.
0: ओके,
1: तर हेच कारण आहे की अशा प्रकारे 3 दिवस करण्याचं कारण तेच आहे की आपण एखादा कार्यक्रम केला तर कार्यक्रमाला येतो, कार्यक्रम बघतो आणि जातो, आणि त्याच्यात त्याला आपल्याला एवढा वेळ मिळत नाही एकमेकाला वेळ देण्यासाठी, एकमेकाला समजून घेण्यासाठी. तर ह्या 3 दिवसात आपण बऱ्याच लोकांना पुन्हा पुन्हा भेटतो, आणि आज भेट झाली तर ती उद्या थोडीशी अजून चांगली ओळख होते, अजून मनमोकळ्या गप्पा होतात, आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा संमेलन संपतं तेव्हा अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावतात, आणि संमेलनाची आपण वाट बघतो की आता पुढच्या संमेलनात आपण भेटू. आणि अशा खूप फॅमिलीज आहेत की ज्या फक्त संमेलनातच भेटतात, पण तिथून पुढे म्हणजे पुढच्या संमेलनानं भेटल्यानंतर मागच्या संमेलनापासून पुढे ते संवाद सुरू होतो.
0: अक्षरशः म्हणजे खूप छान जोडून घेता तुम्ही, हे तर मी पाहिलंच होतो, मागे मी आले होते एका संमेलनात तेव्हा, परंतु आताही म्हणजे यायला नाही मिळालं, पण तुम्ही सांगितल्यामुळे असं वाटलंय आता प्रत्यक्ष आपण जणू काही ते संमेलन डोळ्यापुढे उभं पाहतोय. निर्मा, खूप छान आम्हाला तुम्ही सगळं सांगितलं. आत्ताची जरी वेळ संपली असली तरी पुढे तुम्ही आम्हाला परत फोन करून सांगा, आणि त्याच्यावर आम्ही अजून काही करू. आणि तुम्ही हा तुम्ही ते तुमचं शीर्षक गीत नक्की पाठवा हा आम्हाला.
1: नक्की नक्की नक्की. तुमचे मेघनाताई, तुमचे मनापासून आभार की संमेलनाबद्दलची माहिती तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद निलीमाताई.

अरे तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।